सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर 21 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 12 जुलै 2026 सकाळचे 5:53 आणि 38 सेकंद झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.8 अंशानं अधिक होतं. तर किमान तापमान 24.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरी एवढंच होतं. अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः अभ्राच्छादित राहील. काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 येणारी ही गाडी 55 मिनिटं उशिरा धावते आहे. 20482 तिरुचिरापल्ली जोधपूर हमसफर एक्सप्रेस 6:45

मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 04113 प्रयागराज स्पेशल एक्सप्रेस 5:50 येणार ही गाडी 1:54 उशिरा धावते आहे. 11201 नागपूर शहाढोल एक्सप्रेस सकाळी 8:00 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 22137 प्रेरणा एक्सप्रेस 8:15 आपल्या नियोजित वेळेवर. 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल दुरांतो एक्सप्रेस सकाळी 8:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20. 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस 8:00 येणारी ही गाडी 32 उशिरा धावते आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 6110 आमला नागपूर मेनू 8:45 आपल्या नियोजित वेळेवर. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल एक्सप्रेस मध्यरात्री 12:45 येणारी ही गाडी 7:58 उशिरा धावती आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:40 येणारी ही गाडी 1:09 उशिरा धावती आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 नियोजित वेळेवर येते आहे. 16032 अंदमान एक्सप्रेस सकाळी 9:00. 61117 नागपूर आमला मेनू सकाळी 9:10. 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस 9:20. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20. 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 आपल्या नियोजित वेळेवर. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50. 12616 ग्रँड ट्रंक्स एक्सप्रेस 10:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25. 01926 मदुराई कानपूर सेंट्रल स्पेशल 9:15 येणारी ही गाडी 1:28 उशिरा धावती आहे. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 10:40. 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस सकाळी 11:00. 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05 आणि 12809 हावडा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचा दूरभाष क्रमांक 139 आपण संपर्क करू शकता. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:00 आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना ऐकवीत आहोत. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे. चित्रपट झाला महार पंढरीनाथ.

श्रोते हो, या भक्तिरचनेनंतर ऐकवीत आहोत शिवानंद पाटील यांच्या आवाजात संत जनाबाई यांची भक्तिरचना. संगीत शांक नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात स अ शुक्ल यांची रचना ऐकवित आहोत. या भक्तिरचनेला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोतेहो अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत कृष्णा कल्ले आणि सहकारी यांच्या आवाजात ग.दि. माडगुळकर यांची देशभक्तीपर गीतरचना.

श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच अर्चना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या केंद्रावरून ऐकलात.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. चिंतन या कार्यक्रमात ऐका अमूर्त या विषयावर सारंग मास्टे यांचे विचार.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण अमूर्त या विषयावर सारंग मास्टे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: अमूर्त, जे दिसत नाही पण जाणीवेनं अनुभवता येतं ते अमूर्त, म्हणजेच जे भौतिक असतं. उदाहरणार्थ शरीर, घर, वस्त्र, संपत्ती, हे सगळे मूर्त. पण प्रेम, भावना, विचार, आत्मा, सत्य, विवेक, हे सगळं सगळं अमूर्त. म्हणजेच काय? तर जे स्पर्शात, दृश्यात किंवा शब्दात अडकत नाही पण तरीही या जीवनाला आकार देत असतं, ते सगळं अमूर्त. अमूर्त म्हणजे अस्तित्वात नसलेलं असं तुम्ही म्हणाल, पण ते तसं नाही. तर ते शब्दात सांगता येत नाही, चित्रात मांडता येत नाही, मोजता येत नाही, पण ते असतं गाभ्यात, गुढात, म्हणजेच गहनतेत. थोडक्यात काय? तर जे प्रत्यक्ष नसलं तरी प्रत्ययास येतं, अनुभूती देतं, ते सगळं सगळं अमूर्त. संत श्रेष्ठांनी या अमूर्ततेचा अनुभव त्यांच्या शब्दात, ओव्यांमध्ये, अभंगात, भजनात पुरेपूर वर्णन केलंय. ते प्रामाणिक

0: स्पष्टपणे सांगतात की अनुभव हेच अंतिम सत्य आहे. शब्द तर फक्त त्याकडे नेणारी अपुरी पण वाट दाखवणारी दिशा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिताना भगवंताला अनुभवलं, पण ती सांगताना शब्दांची मर्यादा नक्कीच मान्य केली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आहे रे आहे परी न दिसे पण अंतरात्मा जाणे. त्यांचा विठोबा मूर्त मूर्तीत तर असतो, पण भक्तांच्या अंतःकरणात जो विश्वास वास करतो तो अमूर्त असतो. आत्मा रामाचा अनुभव घ्यावा तो शब्दांमध्ये न मावणाराच असतो. रामदास स्वामींनी आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीसाठी कठोर तप केलं, पण ते मिळता त्यात विरून जाऊन त्यांनी मौन स्वीकारलं. अमूर्ताचा अनुभव कुठं कुठं येतो? प्रेम. प्रेम हे दिसत नाही पण जाणवतं. श्रद्धेला माप नाही पण खरोखर ती श्रद्धा जीवन व्यापून टाकते. आत्म्याला आपण स्पर्श करू शकत नाही पण त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. विचार सतत मनात घर करत असतात, दिसत नाही पण अख्खं जग घडवतात. भक्ती ही क्रिया नाही तर अंतःकरणात वास करणारी आहे. म्हणजेच ज्या गोष्टी नजरेच्या आड आहेत पण त्याचं घर, त्याचं अस्तित्व आपल्या हृदयात आहे, ते सगळं सगळं अमूर्त. कवी, कलावंत, संगीतज्ञ हे अमूर्त कलेनी कलाकृतींना आकार देतात. तर आत्मज्ञान, मोक्ष प्राप्तीची ओढ, भगवंताशी एकरूपता हे आध्यात्मिक उन्नतीला आकार देतात. जे वापरून संपतं ते मूर्त, पण वाटत राहिल्याने वाढतं ते अमूर्त. जे काल सापेक्ष आहे ते मूर्त, पण जे कालातीत झालंय ते अमूर्त. खरतर गाभा हाच की मूर्तात अमूर्त वास करत आणि अमूर्तात सौंदर्य वास करत. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही शरीर नाही तुम्ही आत्मा आहात, आणि आत्मा हा अमर असतो, अमूर्त असतो. या व्यावहारिक जीवनात शासन बदलेल, कायदा बदलेल, पण समाज बदलायला मानवी मनाचं अमूर्त असं मनपरिवर्तनच कारणीभूत असतं. मंडळी, असणं म्हणजे दिसणं नव्हे आणि दिसणं म्हणजे अस्तित्व नव्हे. ज्याचं अस्तित्व शब्दात मावत नाही पण मन व्यापून टाकतं ते म्हणजे अमूर्त. आपणही या अमूर्ततेला समजून घेण्याचा, जपण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण अमूर्त या विषयावर सारंग मास्टर यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: पडती शब्द काली चिंतनाचे काली.
3: श्रोते हो, आत्ताच आपण अमूर्त या विषयी सारंग मास्टर यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित होईल, कृषीवाणी. या कार्यक्रमात आपण मूलस्थानी मृद आणि जलसंधारण याविषयी माहिती ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित करण्यात येईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग चौथा सहक्षेपित करण्यात येईल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:50 परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके या विषयावर भावना चौधरी यांचं भाषण आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग चौथा सहक्षेपित करण्यात येईल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे यांनी कवी अविनाश महालक्ष्मी यांचं गायलेलं गीत आपण ऐकू शकाल. 7:55 सुगम संगीत या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांचं मराठी भावगीत गायन आपण ऐकू शकाल. 9:00 सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 9:30 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सिद्धार्थ मेंदिरत्ता. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. हा कार्यक्रम

नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. सकाळी 10 वाजता हॅलो मन भवन हा फोन इन कार्यक्रम सादरकर्त्या मोनाली शेंडे. 10:45 नवभारत या कार्यक्रमाचा विषय आहे पंतप्रधान ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डचे मुख्य उपयोग. आलेख आणि निवेदन आशिष सातपुते. 11 वाजता गात रहे मेरा दिल. 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म. 5:02 नादब्रह्म. संध्याकाळी 5:30 युवाणी या कार्यक्रमात तरुणाई अंतर्गत कथ्थकच्या पावलांवरून घडलेली ओळख याविषयी गौरी जथे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते अतुल साखरकर. 6:30 गंमत जम्मत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं वावर या ग्रामीण भागातील श्रोत्यांच्या मनपसंत कार्यक्रमात सुरुवातीला पीक स्पर्धा योजना याविषयी भाषण ऐका. त्यानंतर नवभारत अंतर्गत अल्पसंख्याकांसाठी शासकीय योजनांवर आधारित मालिका. शेवटी रामराम मंडळी हा श्रोत्यांच्या पदरांना पोच हा कार्यक्रम. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर. रात्री 10 वाजता रविवासरी अखिल भारतीय संगीत सभा अंतर्गत कुमार मर्दूर यांचं ख्याल गायन. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ही होती आमची आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत। शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी। आजचा विषय आहे मूलस्थानी मृदा आणि जलसंधारण। या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित करीत आहोत निवेदक सचिन लाडोळे।
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण मूलस्थानी मृद आणि जलसंधारणाचे उपाय कशा पद्धतीनं करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेतली होती। आज आपण बघूया की याशिवाय कुठल्या प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला अधिकाधिक प्रमाणात पावसाचं पाणी आपल्या शेतात मुरवता येईल आणि त्याचा विनियोग करता येईल। शेतकरी म्हणून लक्षात घ्या, भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा साठा हा जलद गतीनं वाढवण्यासाठी प्रत्येकानं आपलं शेत जे आहे ते सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून शेतातून वाहून जाणारं पाणी जे असतं ते मूलस्थानी अडवून जिरवणं ही काळाची गरज आहे। शेतातील खालच्या भागामध्ये योग्य आकाराचं आपण शेततळ देखील खोदू शकता। शेतातील जास्तीचं वाहून जाणारं पाणी यात साठवून ठेवणं हे आपल्याला शक्य होईल। अशा प्रकारे जिरवलेलं पाणी आपण बोर किंवा मग विहिरीतून मर्यादित प्रमाणात उपसा करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो। याशिवाय आपल्याला शेतकरी बंधूंनो शेततळ करणं हे कसं फायद्याचं राहील हे देखील आपण बघूया। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे पीकेबी मॉडेल या प्रकारात शेततळ हे एक अविभाज्य अंग आहे।

0: मूलस्थानी जलसंवर्धन करायचं झाल्यास जास्तीचं पाणी आपण या शेततळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. पुढे या पाण्याचा आपल्याला जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा वापर करता येतो. साधारणपणे एकूण जे आपल्याकडे जमीन आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या 1% क्षेत्रावर योग्य आकाराचं शेततळ आपण खोदून घ्यावं. शेततळ शक्यतो अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या जवळपासच्या वरच्या बाजूला घ्यावं. महत्वाचं म्हणजे शेतात पाणी वाहून जात असेल तर त्याला बांध घालून किंवा अडवून त्याचा विनियोग आपल्याला या शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी करता येईल. शेततळ्यासाठी मात्र जागा निवडताना जमिनीची पाझर क्षमता ही चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे. याशिवाय काही जलसंधारणाचे उपाय हे देखील आपल्याला करावे लागतील. फळझाडामध्ये आपण पावसाळ्यापूर्वी नांगरांना आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. शेतातील उघळीवर गवत, दगड, माती आणि झाडांच्या फांद्या याचा उपयोग करून आपण बांध घालावे, जेणेकरून जागीच पाणी हे मुरल्या जाईल आणि त्याचा आपल्याला शेतासाठी उपयोग होईल. ज्या ठिकाणी जास्त उतार आहे अशा हलक्या प्रकारच्या जमिनीत मात्र आपण सलग कंटूर चरावर फळबाग देखील लावाव्यात किंवा मग वणकुरण देखील विकसित करावं. तर अशा पद्धतीनं उपाययोजना ज्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्या आहेत त्या आपण जर आपल्या शेतामध्ये केल्या तर निश्चितच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीत मुरवता येईल, पर्यायानं आपल्या शेतातील पाण्याची पातळीही वाढवता येईल आणि त्याचा विनियोग आपल्याला पिकांसाठी देखील करता येईल.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलत. निवेदक होते सचिन लाडवे. आता ऐका हवामानाचा अंदाज. पुढील 24 तासात विदर्भ आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्राच्छादित राहील. विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे किडनी स्टोन. या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात ऐका ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांचं भाषण. या कार्यक्रमाचा भाग चौथा सहक्षेपित करण्यात येईल. सादरकर्ते सचिन लाडोळे. सुरुवातीला थोड्याच वेळात ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, त्याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्सवाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे

0: लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाबा स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Larissa?
1: श्रोत्याहो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
2: नमस्कार श्रोत्याहो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोग

0: विभाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 心悲
1: 是चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:00

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र। तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी। फोन नंबर आहे 0712254821।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवळ।

0: रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्ज वर।
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची।
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील। प्रसारण सेवा DTH ची, तुम्हा आम्हा सर्वांची।
0: श्रोते हो, एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता। दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 2529266। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्ज वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

बारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
5: आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

0: सात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वयात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी

0: बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळीकांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीची कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहा.

0: जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आपल्या अजरामर अशा चित्रकृतींनी भारतीय चित्रपटांना

जागतिक पातळीवर नेणारे प्रतिभावान निर्माता दिग्दर्शक बिमल रॉय यांचा आज जन्मदिन आहे श्रोतेहो. अतिशय संवेदनशील आणि सामाजिक आशय असणारे असे त्यांचे चित्रपट काव्यात्मक वास्तववाद मांडणारे होते. परिणीता, दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता, परख, बंदिनी अशा चित्रपटांद्वारे त्यांनी कलात्मकता आणि व्यावसायिकता अशी अनोखी सांगड घातली आणि एक नवा चित्रपट प्रवाह त्यांनी निर्माण केला. वास्तवदर्शी अभिनय, उत्कृष्ट असं छायाचित्रण, मधुर संगीत असलेले त्यांचे अनेक चित्रपट आजही मापदंड मानले जातात. अतिशय संवेदनशील अशा या चित्रकर्मीला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: मराठी

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhija Marathi.
1: Api Marathi.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
2: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
3: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि या

0: सोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने एकूण 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिकदृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9 ते 12 या वर्गातील मुलं मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा ज्या पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे. मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुला मुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
1: मॅडम, आत्ता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केला आहे आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आपला जे कुमार विश्वकोशाचे एकूण 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून जे काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आत्ता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झाला आहे याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्रक, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उप

0: पत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर अ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपले जे आहे त्याप्रमाणे पुढचे, म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ अ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत, जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे आणि जे त्याचं उपउपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उपउपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार पुढे पुढे येत जातात,
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेले आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद 2 वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गन आहे तो, त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठक्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहीत असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्दाचे

0: नुसार दिलेले आहेत, त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे, ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
1: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला, आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने, यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे, त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशाच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील या तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे, आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश, जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. Team.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आत्ताच आपण ऐकलात। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर।
3: श्रोते हो, आत्ताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला होता। मध्यम लहरी 512.8 म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरमंजिरी। या मासिक गीतांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे यांचं अविनाश महालक्ष्मी यांचं गीत। संगीत वृषभ आगरकर यांचं आहे, सादरकर्त्या रचना पोपटकर। ऐकूया तर कार्यक्रम स्वरमंजिरी। तत्पूर्वी हा संदेश।
4: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
5: क्या है ये?
4: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
5: अरे पर्दा ही मेला है।
4: अरे कुछ आता है कि नहीं?
6: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
7: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम स्वर मंजिरी। गीत अविनाश महालक्ष्मे, संगीत ऋषभ आगरकर, गायक कलाकार यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे, सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये। आला गार वारा धारा घेऊनी कवेत, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत। आला गार वारा धारा घेऊनी कवेत, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत। किती काळ विरह तुझा

नभाला विचारी. किती काळ विरह तुझा नभाला विचारी, चातकही थकला आता कुठे ती भरारी. सोड पीळ आता सखया धुंद होई रात, सोड पीळ आता सखया धुंद होई रात, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत. पुन्हा माझ्या अंगावरती घाल हिरवा शालू, पुन्हा माझ्या अंगावरती घाल हिरवा शालू, ओली चिंब पाने फुलली बग लागली तडोलू. ढगातील चंद्रालाही कळू नये बात, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत. तुझ्यासाठी जीव झाला असे पिसा वेडा, तुझ्यासाठी जीव झाला असे पिसा वेडा, मोरवनीचा स्पुंद तो पक्षी सोडी झाडा. गीत निसर्गाचे गाईल सृष्टी ही दवात, गीत निसर्गाचे गाईल सृष्टी ही दवात, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत. आला गार वारा धारा घेऊनी कवेत, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत, नभ उतरती हवेत.

स्वरमंजिरी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. गीत होतं अविनाश महालक्ष्मी यांचं, संगीत दिलं होतं ऋषभ आगरकर यांनी, गायक कलाकार होते यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे, कविता वाचन राधिका पात्रीकर, साथ संगत अशी होती तबला देवेंद्र यादव, ढोलक पंकज यादव, गिटार प्रसन्न वानखेडे, सिंथेसायझर रणजित ठाकूर आणि ऑक्टोपॅड सुभाष वानखेडे. सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: मंजिरी हा मासिक गीतांचा कार्यक्रम ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 13 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: जहां आवाज का जादू सर चढ़कर बोले, जो कानों से दिखाता है, जहां मनोरंजन का सपना साकार होता है, वो है आकाशवाणी. और आकाशवाणी की लंबी कतार में सप्तरंगी कार्यक्रमों का अनूठा केंद्र है आकाशवाणी नागपुर. विदर्भ की आन बान और शान का प्रतीक आकाशवाणी नागपुर. नागपुर आकाशवाणी सूचना, शिक्षा और मनोरंजन की राह में सालों साल से अपने जीवंत कार्यक्रमों की वजह से हर दिल असीस है. मराठी और हिंदी में नाटक, रूपक, वार्ता और संगीत का गुलदस्ता भेंट करता है आकाशवाणी नागपुर. मीडियम वेव 512.8 मीटर यानी 585 किलोहर्ट्ज पर उमंग, उत्साह, ऊर्जा का उत्कृष्ट नमूना पेश करने वाला एकमात्र केंद्र. सुनते रहिए, सुनाते रहिए आकाशवाणी नागपुर.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते

श्रोते हो याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांचं मराठी भावगीत गायन आपण या कार्यक्रमात ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो थोड्याच वेळात ठीक 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजी बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा.

आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्न पदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुझ समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या 2 विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना

0: 69 यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2 5-7 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत एक होता राजा या चित्रपटातील गीतरचना. गीत सुशीला मराठे यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे शंकरराव कुळकर्णी यांनी. स्वर मीना मंगेशकर खडीकर यांचा आहे.

सुमंत कल्याणपुरींच्या आवाजात ग दी माडगुळकर यांची गीतरचना संगीत राम कदम यांचं आहे. चित्रपट प्रेम आंधळे असते.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर आणि बाळक्राम यांच्या आवाजात प्रेम आंधळे असते या चित्रपटातील गीतरचना. गीत ग. दि. माडगुळकर यांचं होतं आणि या गीतरचनेला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. यानंतर ऐकवित आहोत ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं गीत. या गीतरचनेला संगीत दिलं आहे निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, या गीतरचनेनंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत आशा भोसले यांच्या आवाजात पांडोबा पोरगी फसली या चित्रपटातील गीतरचना. गीत प्रभाकर नायक यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोते हो गीत या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित. राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. या पुरस्कारासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शॉल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्ट्यपूर्ण उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसंच क्रीडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीत विचार करून हा नियम शिथिल करण्यात येईल. सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक व्यक्तींनी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयात 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे असे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी वर्धा यांनी कळवले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मराठी और हिंदी में नाटक, रूपक, वार्ता और संगीत का गुलदस्ता भेंट करता है आकाशवाणी नागपुर। मीडियम वेव 512.8 मीटर यानी 585 किलोहर्ट्ज़ पर उमंग, उत्साह, ऊर्जा का उत्कृष्ट नमूना पेश करने वाला एकमात्र केंद्र। सुनते रहिए, सुनाते रहिए आकाशवाणी नागपुर।
1: नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश।
1: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
4: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।
5: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या भागामध्ये आपण नागपुरात आयोजिण्यात आलेल्या ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही बैठक शाश्वत, हरित आणि भविष्याभिमुख वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। ब्रिक्स या प्रभावी आंतरराष्ट्रीय समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यंदा भारताकडे आहे।
6: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, इस क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी, और उसके साथ साथ जो नई नई टेक्नोलॉजी है, इनोवेशन है, रिसर्च, अलग अलग ब्रिक्स देशों में एक दूसरे में कैसे कोऑपरेशन करें, कोऑर्डिनेशन निर्माण करें, के बारे में एक रेजोल्यूशन पास हुआ है।
5: लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित विविध बैठकींचं आयोजन देशभर होत असून त्यातील अत्यंत महत्वाची ब्रिक्स वाहतूक कार्यगट आणि वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक महाराष्ट्राची उपराजधानी अर्थात आपल्या नागपूरमध्ये 9-12 जुलै दरम्यान पार पडते आहे। रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक या सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सदस्य राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे। या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले। या आधी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीत विविध तांत्रिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली। बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी सांगितलं की वाहतूक क्षेत्र कार्बन न्यूट्रल करण्यासाठी पर्यायी जैव इंधन, स्वच्छ ऊर्जा आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करण्यावर सदस्य राष्ट्रांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर सर्व देशांनी भर दिला। गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे वाहतूक क्षेत्राचं विकार्बनीकरण म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी करणं हे आजच्या काळातील सर्वात मोठ्या जागतिक आव्हानांपैकी एक आहे। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ इंधन, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत वाहतूक प्रणाली विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत आहे। या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आलं। या घोषणापत्राद्वारे वाहतूक क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधन, कौशल्य विकास आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला। यापूर्वी रशिया आणि ब्राझील इथं झालेल्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाचा टप्पा मानली जाते आहे। यापूर्वीच्या परिवहन कार्यगटाच्या बैठकीत शाश्वत वाहतूक, पायाभूत सुविधा, स्वच्छ गतिशीलता, बहुविध संपर्क व्यवस्था, पुरवठा साखळीची लवचिकता, शहरी वाहतूक, सुरक्षित विमान इंधन, रेल्वे संशोधन आणि आधुनिक लॉजिस्टिक यासारख्या विषयावर विस्तृत विचार विनिमय झाला। बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक

0: महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर यांनी भारताच्या अध्यक्षतेचा दृष्टिकोन स्पष्ट केला. वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानाच्या आधारे सर्वसमावेशक विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय अध्यक्षतेखाली वाहतूक क्षेत्रासाठी 6 प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये शाश्वत पायाभूत सुविधा, वाहतुकीचे विकार्बनीकरण, शाश्वत विमान इंधन, लवचिक लॉजिस्टिक व्यवस्था, शहरी गतिशीलता आणि रेल्वे संशोधन सहकार्याचा समावेश आहे. या माध्यमातून सदस्य देशांमध्ये तांत्रिक सहकार्य वाढवणं, संशोधनाला चालना देणं, संस्थात्मक भागीदारी मजबूत करणं आणि क्षमता विकासाला प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट आहे. भारतानं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या बैठकीच्या तयारीसाठी 5 आभासी पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या चर्चांमधून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे नागपूरमधील बैठकीचा अजेंडा निश्चित करण्यात आला. ब्रिक्स समूहाचं वाढतं जागतिक महत्व लक्षात घेतल्यास या बैठकीचं महत्व अधिक अधोरेखित होतं. नागपूरमध्ये आयोजित बैठकीमुळे विदर्भाची ओळख केवळ औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय धोरणात्मक चर्चांचं केंद्र म्हणूनही दृढ झाली आहे. परिवहन विषयक ब्रिक्स बैठकीचा आढावा आपण वृत्तविशेष कार्यक्रमातून घेतला. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
1: श्रोते हो, अत्यंत आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. तत्पूर्वी हे संदेश.
2: पिक्चर क्लियर नहीं है.
3: अरे पर्दा ही मेला है.
4: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
6: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्पमध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: आरबीआय सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे राधाचंद्र यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे ओटी कृष्णामाईची.
9: थंडी लई सुटली अन शेकोटी.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. यानंतर ऐकवित आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात सविता पारिजात यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिले आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे राखणदार.

या गीतरचनेनंतर एक विधा होतो, रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात जगदीश शेवूळकर यांचं गीत, संगीत वसंत प्रभा पवार यांचं आहे.

अहो तरुणपणाच कौतुक म्हणून किती नटू मी किती नटू धनी तुमचा नि माझा एक काळा।

चलनवती सारंगलू तू धनी तुमचा निमाचा एक का

0: धनी तुमचा नी माझा एक साडा।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात सौभाग्यवती सरपंच या चित्रपटातील गीतरचना। या गीतरचनेला संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी।

0: श्रोते हो, या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रमही इथेच संपित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी. तज्ज्ञ आहेत डॉक्टर सिद्धार्थ मेंदिरत्ता.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, 15 जुलै हा सर्वत्र जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय आणि त्या दिवसाच्या अनुषंगाने आज आपण बातचीत करणार आहोत दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी या विषयावर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर सिद्धार्थ मेंदिरत्ता. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. 15 जुलै हा सर्वत्र वर्ल्ड प्लास्टिक सर्जरी डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे, तर यावर्षीची थीम काय आहे?
3: यावर्षीची थीम आहे इनोव्हेशन, सेफ्टी अँड होलिस्टिक हिलिंग. इनोव्हेशन इज समथिंग दॅट हॅज ब्रॉट अवर ब्रांच फॉरवर्ड. ड्रेसिंग्समध्ये खूप सारे इनोव्हेशन झालेले आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये आहे, मायक्रोस्कोप्स आहे, आता आम्ही रोबोटिककडे चाललो आहेत. सो ऑल दीज थिंग्स हॅव मेड आवर लाईव्ज ॲज वेल ॲज पेशंट्स लाईव्ज बेटर. घाव लवकर भरत आहे, चांगले भरत आहे. सो दिस इज समथिंग दॅट वी नीड टू फोकस मोर ऑन. अँड सेफ्टी, ॲज वी डिस्कस्ड, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी इज सेफ्टी ऑफ द पेशंट. सो वी नेवर कॉम्प्रोमाइज ऑन सेफ्टी. अँड द थर्ड पार्ट इज होलिस्टिक हिलिंग. फक्त घाव भरणे, पेशंटला बरं करणे हे आमचा उद्देश नाही आहे, बट इट शुड बी अ होलिस्टिक हिलिंग. पेशंट परत गेला पाहिजे असं समजून की ही कॅन डू एव्हरीथिंग दॅट ही वॉन्ट्स टू.
2: डॉक्टर, आता प्लास्टिक सर्जरी दैनंदिन जीवनात कशी काय इम्प्लिमेंट होते त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेत असताना प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय हा सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, तर काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
3: सगळ्यात पहिला आणि खूप छान प्रश्न आहे. सर्वसामान्य लोकांना वाटतं की प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त चेहरा सुंदर करणे किंवा नाकाचा आकार बदलणे, पण प्रत्यक्षात ही शाखा खूप व्यापक आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे शरीराचा एखादा भाग दुखापत, आजार, जन्मजात दोष किंवा कर्करोगमुळे खराब झालेला असेल तर त्याची रचना आणि कार्यक्षमता पुन्हा शक्य तितके पूर्ण करण्याची शस्त्रक्रिया असतो. तर या शाखेमध्ये अनेक प्रकारचे उपचार येतात. उदाहरणतः भाजलेल्या रुग्णावर उपचार येतात, रस्ते अपघातानंतर चेहरा, हात किंवा पायाची पुनर्बांधणी, हाताच्या दुखापती आणि तुटलेले बोट पुन्हा जोडणे, याला पण मायक्रो सर्जरी पण म्हणतात. आणि जन्मजात दोष असतो जसे ओठव टाळू फाटते, जादा बोट किंवा चिकटलेली बोटे असतात त्याची सर्जरी पण आपण करतो. मधुमेहामुळे न भरून येणारे जखम असतात त्याच्यावर उपचार लागतात, त्याच्यावर ट्रीटमेंट असतो. सगळ्यांना माहित आहे कर्करोगानंतर स्तन, चेहरा किंवा इतर अवयवांची पुनर्बांधणी प्लास्टिक सर्जन करतात. स्कार्स असतात जुन्या व्रणांचे उपचार, ते पण आपण करतो. त्वचेचं प्रत्यारोपण, स्किन ग्राफ्टिंग, मोस्ट कॉमनली डन सर्जरीज असतात. फ्लॅप सर्जरीज असतात त्याच्यात, चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील गाठी काढल्यानंतरची पुनर्बांधणी, ते पण आम्ही करू शकतो. तसेच सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया जसे नाकाची शस्त्रक्रिया, चेहऱ्यावरची शस्त्रक्रिया, लायपोसक्शन, टमी टक इत्यादी. ही फक्त सौंदर्य वाढवण्याची सर्जरी नाहीत आहे, जीवनाची पुनर्बांधणी

0: मान्य करणारी शस्त्रक्रिया आहे असं मला वाटतं.
1: तर प्लास्टिक सर्जरी इतक्या सगळ्या क्षेत्रात व्यापक रूप घेते असं म्हणायला हरकत नाही. प्लास्टिक सर्जरीमध्ये नेमकं काय करण्यात येत असतं?
0: सो बेसिकली जर आपण टेक्निकॅलिटीज डिस्कस केली तर त्याच्यात आपल्याला हे माहीत पडेल की असं एखादं उदाहरण आपण घेतलं की एका माणसाच्या बॉडीवर चाय सांडली गेली, चहा गरम होती, किंवा कोणाला शेतामध्ये काम करताना त्यांचं बोट त्याच्यात आलं, मशीनमध्ये आला आणि कापला गेला. हे सगळे लोकांना प्लास्टिक सर्जनची गरज पडेल. आणि ते सर्जरीज असतात ते वेगवेगळी असतात. समजा आपण चहा बद्दल जर बोलत असेल आणि भाजलेला माणूस असेल तर त्याची इनिशियल ट्रीटमेंट करावी, किती पर्सेंट जडलेला माणूस आहे, कसं त्याचं व्हायटल्स कसे आहेत, त्याला ऍडमिशन लागेल किंवा त्याला पट्टी लागेल, ते आपल्याला डे बाय डे बघावं लागतात. आणि त्याच्यात वेगवेगळे प्रोसिजर्स असतात, जसं की स्किन ग्राफ्टिंग असतात, बेसिक प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर मग कधी कधी असं असतो की व्हायटल स्ट्रक्चर्स, जसं की काही बोन एक्सपोज असेल किंवा काही नर्व किंवा व्हायटल स्ट्रक्चर अजून दिसत असेल तर त्याच्यावर आपल्याला स्किन ग्राफ्टिंग करता येणार नाही. त्यासाठी मग आपल्याला फ्लॅप सर्जरी लागतात. त्याच्यात आपण मसल किंवा सॉफ्ट टिश्यू सोबत त्याला रिकन्स्ट्रक्शन करतो, जसं की आपण कॅन्सर नंतर करतो. याच्या नंतर मग असे रिप्लांट्स असतात, म्हणजे बोट जर कापलेलं असेल आणि बोट आपण त्यांनी आणलं आहे तर आम्ही बोट त्याला जर शक्य असेल तर पुन्हा जोडता येईल त्याला. इट हॅज गॉट व्हेरियस डायमेन्शन्स द सेम ब्रांच.
1: आता आपण सांगितलं की कशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी करण्यात येते. डॉक्टर, आपण म्हणालात की बर्न्स असेल किंवा हातपायाची पुनर्बांधणी करायची असेल, बोट तुटला असेल, अशा वेगवेगळ्या केसेस असतात, तर आपण एक एक कव्हर करूयात. सगळ्यात आधी तर बर्न्स मध्ये कशी काय प्लास्टिक सर्जरी करण्यात येते?
0: सो बेसिकली जर आपण जुन्या टाइमचं ऐकलं तर जुन्या काळापासून बर्न्सचं ट्रीटमेंट आयडियली इट बिकेम स्पेसिफिक फॉर प्लास्टिक सर्जन्स. जिल्हा रुग्णातील, वैद्यकीय रुग्णातील असे पेशंट रोज येतात जे भाजलेले असतात, त्यांची पर्सेंटेज वेगळी असतो. आम्ही कॅल्क्युलेट करतो जेवढा भाग जडले आहे त्याप्रमाणे पेशंट 10% 20% 30% 40% कोणत्याही कारण असो, केमिकल बर्न्स असो, थर्मल बर्न्स असो किंवा हॉट वॉटर बर्न्स असो, पण वी हॅव टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज आणि ट्रीटमेंट त्वरित सुरू करावं लागतं. पेशंट जर जास्त जडलेलं असेल तर त्याला आय व्ही फ्लुइड्स आणि बाकीचे ड्रग्स पण लागतील, अँटीबायोटिक्स लागतील, त्याला रेग्युलर ब्लड टेस्ट लागतील आणि डेफिनेटली पेशंटच्या बाकीच्या कंडिशन्स बघून त्याला आयसीयू लागतील की वॉर्ड लागतील ते आपल्याला बघावं लागेल. देन डे बाय डे आम्ही पेशंटला बघतो, त्याची ड्रेसिंग करतो आणि मग जसा घाव असतो कसं निर्माण होत आहे, कसं इम्प्रूव्हमेंट होत आहे, आपोआप भरत आहे कोणता घाव, कोणता बर्न्स डीप आहे. जर समजा बर्न्स डीप असले तर ते डीप भागला आपल्याला काढावं लागतं. त्याच्यानंतर जे दुःख निर्माण होतो त्याला आपल्याला मग अप्रोप्रिएट रिकन्स्ट्रक्शन, जसं आपण आधी डिस्कस केलं, ते करावं लागतील. सो इट इज अ लॉंग जर्नी फॉर अ पेशंट हू इज इन बर्न्स, बट बेटर मॅनेज बाय आयसीयू टीम एज वेल एज प्लास्टिक सर्जरी टीम.
1: बर्न्स मध्ये कधी प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, म्हणजे पेशंट आलाय आणि लगेच डिसिजन घेण्यात येतं की थोडं बरं झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरी करण्यात येते?
0: याचे दोन पैलू आहेत. पहिला पैलू असा असतो की जेव्हा जास्त जडलेला पेशंट असतो तेव्हा कधी कधी असं असतो, समजा हाताचा किंवा पायाचा बर्न्स आहे तर ते बर्न्स जर जास्त असेल तर कधी कधी जास्त जडल्यामुळे तो एक कंपार्टमेंट सिंड्रोम आम्ही म्हणतात, ज्याच्यात की एवढा सूजन येते पायावर की त्याच्यासमोर रक्तप्रवाह बंद होऊन जाते. तो कधी कधी ते आपल्याला रिलीज करण्यासाठी त्याला रिलीजिंग इन्सिजन्स किंवा त्याला आपण फेशोटोमी म्हणतात ते करावे लागतात. इनिशियली दिस इज द ओनली थिंग दॅट माईट बी रिक्वायर्ड इमिडिएटली विदिन द फर्स्ट डे. त्याच्या विपरीत जे बाकीची सगळी गोष्ट आहे, पेशंट बर्न्स मध्ये आहे काय, तर सगळ्यात आपल्याला इनिशियली अप्रोप्रिएट इनिशियल बघावं लागतात की किती जडलेला आहे आणि प्रॉपर ड्रेसिंग करून पेशंटला स्टेबल करावं लागतं. युजली सर्जरीसाठी डिसिजन आम्ही अराउंड डे 9 और डे 10 घेतात. त्याच्यात जेवढा भाग जडलेला आहे तो आपल्याला करेक्ट माहीत पडतो आणि जेवढा भाग ठीक होत आहे त्याच्यात डिमार्केशन येतात. सो वी कॅन डिसाईड किती आपल्याला भाग आहे जे जडलेल्यामुळे आपल्याला काढायचा आहे, कुठे आहे ते भाग, त्याच्यावर आपला डिस्कशन असतो की मग ते काढल्यानंतर त्याच्यात आपल्याला रिकन्स्ट्रक्शन कसं करता येईल.
1: डॉक्टर, आता बरेचदा असं म्हटलं जातं बर्न्स मध्ये की इतके पर्सेंट जळलं आहे तर ते घातक असतं किंवा वाचण्याचे चान्सेस कमी असतात, तर सर्जरीमध्ये पण असं काही डिसिजन असतं का की इतके पर्सेंट जर जळलेलं असेल तर सर्जरीचं डिसिजन घेण्यात येत नाही प्लास्टिक सर्जरीचं?
0: इन जनरल, जनरल कंडिशन पेशंटची जर नसेल आपल्याला सर्जरी करण्यासारखी, जसं की त्याचे व्हायटल्स ठीक नाही आहे किंवा त्याला बीपीसाठी अजून इंजेक्शन लागत आहे, आयव्ही फ्लुइड सुरू आहे, त्याला आयनोट्रोप्स म्हणतात ज्याला आपण, ते सुरू आहेत, किंवा त्याचे असे व्हायटल ऑर्गन्स रडलेले, कधी कधी पेशंटचा स्मोक बर्न्स असतात, जसं तो बाहेरून तुम्हाला जास्त स्मोक बर्न्सचा हे प्रभाव दिसणार नाही पण आतून असा होऊ शकतं की त्याचे लंग्स जास्त डॅमेज असेल. सो फॉर हिम इव्हन अ स्मॉल सर्जरी, बाहेरून जर 1% 2% बर्न असेल पण स्मोकमुळे जर त्याची लंग्स बरोबर काम करत नाहीये, सो इवन दॅट सर्जरी फॉर हिम बिकम्स डेंजरस. सो पेशंटची कंडिशन कशी आहे त्यावर अवलंबून असतात की आपण पेशंटला सेफली ऑपरेट करू शकतो की नाही. वी युजली टेक दिस डिसिजन्स पेशंट बाय पेशंट आणि पेशंटला स्टेबल करणं हे आमचा फर्स्ट उद्देश असतो. आमचा असं एक हे आहे, वर्बटिम आहे की लाईफ ओव्हर लिंब. समजा आपल्याला हातापायाचा काही प्रॉब्लेम

0: ते ऍक्सिडेंट असो बर्न्स असो आणि जीवाचा धोका येतो, आम्ही जीवाला पहिले महत्व देणार, आता पायाला मग नंतर एकदा पेशंट स्टेबल झाल्यावरच आपण त्याच्यावर उपचार करणार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: आता बर्न्सची जेव्हा केस असते तेव्हा याच्यावर उपचार करण्यात येतात हा शब्द आपण वापरला, तर उपचार हा किती दिवसांचा असतो, म्हणजे कंटिन्युअस ट्रीटमेंट असते की एकदा झाले की झालं?
0: युजली इट इज अ कंटिन्युअस ट्रीटमेंट. पेशंटला हॉस्पिटलायझेशन लागेल की नाही ती फर्स्ट गोष्ट आहे. लहान बाळ आहे, मोठा माणूस आहे की ओव्हर एजेड पर्सन आहे, 60+ पेशंट आहे, त्याला अजून शुगर आहे, बीपी आहे, अजून काही दुसरी बिमारी आहे, आणि कुठे जडलेला आहे, किती पर्सेंट जडलेला आहे, त्याच्यावर हे आहे की तो हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहणार. युजली इफ बर्न्स जर 20-25% वर असेल, युजली 20% आणि लहान बाळांमध्ये 10%, त्याच्यावर पेशंटला ऍडमिशन लागतो आणि डेली मॉनिटरिंग लागतो. लेस दॅन 10% बर्न्स इन किड्स अँड मे बी यु नो अराउंड 10-15% ऑर 20% बर्न्स जर यंग मेल ऑर यंग फिमेल असेल तर ते ओपीडी बेसिसवर किंवा घरी जाऊन मॅनेज करता येईल. पण बहुतेक पेशंट्सला युजली दे आर नॉट एबल टू टेक केअर ऑफ देमसेल्स ॲट होम. तो आम्ही ऍडवाइस करतो की इनिशियली 2-3 डेज तुम्ही ऍडमिट व्हा, वी विल गिव्ह यू गुड पेन किलर्स, गुड अँटीबायोटिक्स, आम्ही तुम्हाला सगळं समजून सांगतो आणि आम्हाला पण माहित पडेल की तुमची क्षमता आहे का घरी पट्टी करण्याची, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का जे करून देऊ शकते. देन वी टेक अ डिसिजन.
2: डॉक्टर, सेकंड केस आपण म्हणालो होतो की बोट जरी तुटलं तरी प्लास्टिक सर्जरीने ते जोडता येतं, तर हे कसं काय शक्य होतं?
0: मायक्रोसर्जरी नावाचं जे ऍडव्हान्समेंट आलंय त्याच्यात आम्ही एकदम लहान टाके मायक्रोस्कोपमध्ये बघून 40x झूम करून आम्ही ते रिकन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करतो. 10x to 40x. बोटाची पोझिशन कशी आहे, क्रश इंजरी युजली जेव्हा असतो तेव्हा हे शक्य नसतो, पण क्लिअर कट वुंड्स असतात, मशीनमध्ये आलेला हात किंवा डायरेक्ट कटलेला बोट हात आम्हाला परत जोडता येते. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली आहे, तुम्ही हँड ट्रान्सप्लांट बद्दल ऐकलं असेल, जसं किडनी ट्रान्सप्लांट असतो, आता ज्या पेशंट्सचे हात कापलेले गेले आहेत जुने पण त्यांना पण जर शक्य असेल आणि त्यांची कंडिशन असेल तर आम्ही त्याला हँड ट्रान्सप्लांट करू शकतो. सो आय थिंक रिप्लांटेशन इज समथिंग विच इज स्पेसिफिक फॉर प्लास्टिक सर्जन्स. आणि आमची ही क्षमता असतो की जर बरोबर वेळेवर पेशंट आला आहे आणि ते टाइम फ्रेम मध्ये पेशंट आहे आणि बोटाची कंडिशन चांगली आहे तर आम्ही त्याला परत लावण्याचा प्रयत्न करू शकतो.
2: हा, याचा काही कालावधी ठरलेला असतो का की इतक्या वेळामध्येच हा पेशंट ते बोट घेऊन यायला हवा?
0: डिपेंड्स ऑन पार्ट ऑफ इंजरी. जेवढा लहान भाग असतो त्याला जास्त वेळ आपण ठेवू शकतो. समजा एक बोट असला तर युजली बोट 8-9 तास झाले तरीही आपल्याला जोडता येईल, पण जर हात गेला किंवा फोरआर्म मधून कट झालेला आहे तर ते टाइम कालावधी मग कमी होऊन जाते, मग बिकॉज द टिश्यूज इन्वॉल्ड आर मोर, मसल्स जास्त आहे त्याच्यात, सॉफ्ट टिश्यू जास्त आहे, तर त्याला अजून लवकर आणावं लागेल.
2: डॉक्टर, आपण सायमल्टेनियसली बोटासोबत म्हणाला होतात की हात आणि पायाची पुनर्बांधणी करण्यात येते, तर ही पुनर्बांधणी म्हणजे नेमकं काय असतं?
0: ऍक्सिडेंटचे पेशंट असतात ज्यांना क्रश इंजरी असतो, त्यांना कधी कधी कट लागलेला असतो, डिफरंट टाईप्स ऑफ इंजरीज असतात, तर त्याच्यात ऑर्थोपेडिक सर्जनची जर गरज असेल तर विथ द ऑर्थोपेडिक टीम आम्ही त्या सर्जरी करतो. त्याच्यात स्टेजेस पण होऊ शकतात आणि द प्रिन्सिपल जे आपण डिस्कस केलं होतं आधी तेच सेम प्रिन्सिपल राहणार आहे की घाव कसा आहे, त्याच्यात काय काय तुटलेलं आहे, समजा नस तुटलेली आहे, रक्ताची नस आहे, नर्व्स आहेत, ते सगळे आपल्याला पुन्हा जोडावे लागतात, किंवा टेंडन्स असतात त्याच्यात. सो आमच्याकडे मॅक्सिमम टाइम्स जे मोस्ट कॉमनली इंजरी येतात ते फोरआर्म्सची इंजरी असतात, ज्यात हार्ट कटलेला असतो आणि सगळे टेंडन्स जे मूव्ह करणारे आपले सगळे ते कापलेले गेले असतात. तो वी हॅव टू रिकन्स्ट्रक्ट एव्हरीथिंग 1 by 1. नर्व्स जोडावं लागतात, आर्टरीजचा रिकन्स्ट्रक्शन असतो, हड्डी पुन्हा आपण प्लेटिंग करतो किंवा रॉड टाकतो, त्याच्यावर मग सॉफ्ट टिश्यू असतो जे आपली स्किन असतो. आता जसं आम्ही आधी विचारलं होतं की कोणती सर्जरी करायची ते आपण कसं ठरवतात, ते व्हॉट इज द टिश्यू दॅट वी सी. बोन जर एक्सपोज असेल तर त्याच्यावर फ्लॅप लागेल, जर सॉफ्ट टिश्यू असेल, घाव लाल असेल, तर त्याच्यावर आपल्याला स्किन ग्राफ्टिंग करता येईल. सो वी डिसाइड अकॉर्डिंगली.
2: आता यासोबत मधुमेहाच्या जखमा हा देखील एक उल्लेख करण्यात आला होता, तर डायबिटीजमध्ये जखमा झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरीचा कसा काय उपयोग असतो त्यात?
0: न भरणारे जखम जे असतात ज्याला आपण क्रोनिक वुंड्स असतात त्याच्यात प्लास्टिक सर्जरीचा योगदान असतो. डायबिटीज ज्यांना असतात त्यांना बेसिकली एक अजून एक प्रमाण असतो ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतात. सो न्यूरोपॅथीमध्ये पायाचे जे सेन्सेस असतात ते कमी होऊन जातात, म्हणून डायबिटिक पेशंट्सला आपल्या पायांची जास्त केअर घ्यावी असं आम्ही सांगतो. सो व्हॉट हॅपन्स इज की जेव्हा पेशंटला घाव असतो, डायबिटिक पेशंट असतो, त्याला परत परत वी कॉल इट ॲज अ प्रेशर सोर जे असतात ते बेसिकली पेशंटला माहीतच नाही पडत की त्यांच्या पायाला घाव झालेला आहे आणि त्यांना पेन पण होत नाही डायबिटिक फूटमध्ये, त्यांच्या हॉस्पिटल येण्याची शक्यता कमी होऊन जाते.

0: मग नंतर ते वाढतात आणि प्रॉपर केअर न घेतल्याने आम्हाला कधी कधी अम्प्युटेशन पण करावं लागतात. सो या अल्सर्सची ग्रेडिंग असतो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अकॉर्डिंग टू इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे बोन पर्यंत जर अल्सर गेलेला आहे, बोन पण खराब झाली आहे, तर तो ग्रेड 4 झाला. तर त्याच्यात आपल्याला मग जास्त काळजी घ्यावी लागतात आणि वी हॅव टू इमिडिएटली गो टू द हॉस्पिटल, बिकॉज ते बोन सर्व्हाइव्ह होणार आहे की नाही ते आम्हाला आधी बघावं लागेल. सो माय ऍडवाइस इज, जेव्हा तुम्हाला इनिशियली स्टार्ट होतात, ब्लिस्टर्स येतात, स्कार स्टार्ट होतात, ग्रेड 1 मध्ये तुम्हाला डॉक्टरकडे जावं. व्हॉट वी डू इज बेसिकली वी हॅव अ प्रोटोकॉल. आम्ही प्रोटोकॉल कसा वापरतो, पेशंटला फूट केअर सांगतो कसं करायचा. पेशंटचे फुटवेअर जे आहे ते बदलतात आम्ही. वी हॅव ऑफ लोडिंग फुटवेअर्स. सपोज पेशंटला समोरच्या भागाला अल्सर झालेला आहे, आम्ही असे जूते बनवून देतात किंवा चप्पल बनवून देतात जे पाय खाली टेकताना समोरचा भाग खाली टच होत नाही. सो इट ऑफ लोड्स, दॅट इज नोन ॲज फिजिकल ऑफ लोडिंग. त्याच्यानंतर जर समजा त्याच्यानेही पेशंटला फरक पडत नाही आहे, तो द न्यू दिस थिंग दॅट हॅज कम अप इन द लास्ट 5-6 इयर्स इज सर्जिकल ऑफ लोडिंग, ज्यामध्ये आम्ही पेशंट्सच्या बोन्स जे खाली हिट होत आहे ज्याच्यामुळे घाव भरत नाही आहे, वरून ऑपरेशन करून त्या बोनचा पार्ट आम्ही काढून देतो. सो इव्हन इफ ही कीप्स द फूट डाऊन, द प्रेशर इज रिलीज्ड आणि तो घाव भरतो. बाकी नेक्स्ट थिंग अगेन द सेम थिंग, घावाला बघून हे सगळं केल्यानंतरही जर घाव भरत नाही आहे तर आपल्याला बघावं लागतं त्याच्यावर स्किन ग्राफ्टिंग करायची आहे किंवा फ्लॅप सर्जरी करायची आहे, त्याला मायक्रो सर्जरी लागेल. वी हॅव टू सेव्ह द फूट. सो इफ यू वॉन्ट टू अवॉइड अम्प्युटेशन्स, मोस्ट लाईकली तुम्हाला प्लास्टिक सर्जनकडे जावं लागेल.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात.
0: थँक्यू
1: डॉक्टर. आता बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या, डायबिटीजमध्ये पण कशा पद्धतीने प्लास्टिक सर्जरी उपयोगी ठरू शकते याबद्दल पण आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आता आणखी एक गोष्टीचा उल्लेख आपण आपल्या बोलण्यात केला होता, तो म्हणजे फेशियल इंजुरी, म्हणजे चेहऱ्यावर काही घाव झाले असतील, व्रण असतील, तर त्यावर देखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगाल.
0: चेहऱ्यावरचे जे घाव असतात किंवा चेहऱ्याचे जे फ्रॅक्चर्स असतात, जेव्हा पेशंटला ऍक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर्स होतात, ते ट्रीटमेंट आमच्या अंडर. सो बेसिकली जसं ऑर्थोपेडिक टीम जे आहे ते हातांची आणि पायांची किंवा हड्डी तुटलेली असेल तर ते जोडतात, तर चेहऱ्यांचे जे फ्रॅक्चर असतात ते नेमकं मॅक्झिलोफेशियल सर्जन किंवा प्लास्टिक सर्जन हे ऑपरेट करून बरोबर जागेवर घेऊन येतात. तसंही फेशियल इंजरी झाली, फेशियल कट झाला, फेशियल ज्याला आपण लॅसरेशन म्हणतो ते झालं, तर आयडियली इफ यू कम ॲट द राईट टाईम आणि विदिन 24-48 आवर्स जर सुचरिंग होत असेल, तर द स्टिचेस दॅट वी यूज, जे स्टिचेस आम्ही वापरतात ते एकदम लहान असतात. सो द टेक्निक प्लस द स्टिचेस दॅट आर युज्ड, त्याच्या हिलिंग झाल्यानंतर जे स्कार येतात दॅट इज बेटर दॅन मोस्ट ऑफ द स्कार्स. अँड प्लस वी गिव्ह यू अ प्रोटोकॉल इन विच आम्ही सांगतात की ते स्कारचं केअर कशी करायची आहे, त्याच्यावर सनलाईट पडू देऊ नका, कसं सनस्क्रीन वापरायचा, वी हॅव स्कार क्रीम्स, हाऊ टू यूज द स्कार क्रीम्स, सिलिकॉन जेल शीट्स असतात ते आम्ही पेशंट्सला सांगतो कसं वापर करायचा. तर हे सगळं केल्याने विदिन 2-3 मंथ्स यू कॅन सी दॅट द स्कार इज ऑलमोस्ट नॉट सीन इन मोस्ट ऑफ द सिच्युएशन्स. तर जर व्रण जुना असला, पेशंट आमच्याकडे कधी कधी नंतर येतो की सर आम्हाला 5 इयर्स बॅक प्लास्टिक सर्जन भेटला नव्हता, किंवा आमचा बॉडीचा टाईप असा आहे की आमचा स्कार जे आहे ते फुललेला आहे, ज्याला आपण किलोइड म्हणतात किंवा हायपरट्रॉफिक स्कार म्हणतात. सो इट इज बेसिकली अ बॉडी टेंडन्सी. तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे की तुम्हाला जेव्हा स्कार होईल ते स्कार फुगून येईल आणि त्याला आपण किलोइड किंवा हायपरट्रॉफिक स्कार म्हणू. तर त्याच्यासाठी पण वेगळे ट्रीटमेंट्स असतात. वी हॅव अ लाईन ऑफ ट्रीटमेंट्स. इनिशियली अगेन आम्ही तुम्हाला इनिशियली जे प्रिस्क्राईब करतो ते ऑइंटमेंट्स असतात आणि क्रीम्स असतात. सेकंड लाईन इज इंजेक्शन्स, थर्ड लाईन इज लेझर्स दॅट वी हॅव, अँड फोर्थ लाईन इफ पेशंट रिक्वायर्स, जर गरज असेल ते स्कार काढायची किंवा ते स्कार जे जुना झालेला आहे ते बरोबर दिसत नाही तर त्याला पुन्हा सर्जरी करून, प्लास्टिक सर्जरी करून त्याला बरोबर करून लहान टाके मारून त्याची स्कारची जी कंडिशन आहे आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो.
1: डॉक्टर, त्यानंतर कुत्रा चावल्यानंतर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का आणि का करण्यात येते ती?
0: फर्स्ट थिंग मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा डॉग बाईट होतात सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण काय करावं आता सध्या. सो बेसिकली द फर्स्ट पॉईंट इज डॉग बाईट झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने 10-15 मिनिटं धुवावं लागतं. नंतर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रूममध्ये तुम्ही आले तर फेसला असला किंवा हाताला असला कसल्या प्रकारचं डॉग बाईट आहे, त्याच्यात काही सॉफ्ट टिश्यू गेलेला आहे.

0: की फक्त आपल्याला कट झालेला आहे किंवा टीथ मार्क्स आहेत. सो इनिशियली आम्ही त्याला बरोबर वॉश करू. द प्रिन्सिपल रिमेन्स द सेम, इट इज अन इंजरी. ज्याला त्याला रिपेअर करता येत असेल तर प्लास्टिक सर्जरीमध्ये जे रिपेअर करून आम्ही त्याला स्कार कमी करू शकतो. द इम्पॉर्टंट पार्ट इज टू वॉश इट प्रॉपरली. द इम्पॉर्टंट पार्ट इज टू टेक रेबीज इंजेक्शन्स ॲज वेल एज सी युअर नियरेस्ट प्लास्टिक सर्जन टू गेट बेस्ट रिझल्ट्स पोस्ट सर्जरी.
1: यासोबत आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जन्मजात व्यंगत्व, त्यामध्ये देखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, तर ती कशी काय?
0: पेशंट्स असतात ज्यांना जन्मापासून होठ फाटलेला असतो किंवा ताळून असतो, ज्याला आपण क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतात. कधी कधी पेशंट्सला जास्त बोट असतात किंवा दोन बोट चिकटलेले असतात. सो ऑल दीज थिंग्स कम अंडर प्लास्टिक सर्जरी. आम्ही ते रिपेअर करतो, त्याच्यानंतर पेशंट बरोबर बोलू शकते, खाऊ शकते, खेळू शकते.
1: यानंतर येतं कॉस्मेटिक्स. आता बरेच जण सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करतात, तर मग कॉस्मेटिक्स आणि प्लास्टिक सर्जरीचा जर विचार केला तर यात काय काय येतं नेमकं?
0: सो कॉस्मेटिक सर्जरी हे प्लास्टिक सर्जरीच्या पूर्ण प्रसंगाचा एक छोटासा भाग आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसिजर्स येतात, जसं की लायपोसक्शन ज्याच्यात आपण चरबी काढतो, टमी टक सर्जरीज येतात ज्याच्यात आपण एक्सेस स्किन जे पोटाची असतात त्याला आपण काढू शकतो, रायनोप्लास्टिक सर्जरी नोजची येतात, मग अजून वयामुळे झालेले स्किनची लॅक्सिटी असतो फेसला, त्याला आपण करेक्ट करण्यासाठी फेस लिफ्ट करू शकतो. हेअर ट्रान्सप्लांट इज अ व्हेरी कॉमन प्रोसिजर, इट कम्स अंडर कॉस्मेटिक सर्जरी. सो ऑल दीज थिंग्स आर देअर दॅट कम अंडर कॉस्मेटिक सर्जरी.
1: आता प्लास्टिक सर्जरीला घेऊन बऱ्याच लोकांमध्ये बरेच समज गैरसमज आहे, त्याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
0: येस, सगळ्यात पहिली जे गोष्ट आहे ते लोकांना असं वाटतं की आम्ही पेशंट्समध्ये प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक टाकणार आहे, तर हे जे भाग आहे ते थोडंसं इट्स नॉट ट्रू. द वर्ड प्लास्टिक कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड प्लास्टिकोस, ज्याचा अर्थ असतो ग्रीकमध्ये आकार देणे किंवा निर्माण करणे. सो त्याच्यावर आमच्या ब्रांचचं नाव ठेवलेलं आहे प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्बांधणीचं जे आपण डिस्कशन केलं. सो द कम्प्लीट नेम इज प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी.
1: प्लास्टिक सर्जरी बद्दल असं ऐकलं जातं की एका ठिकाणची त्वचा काढून दुसऱ्या ठिकाणी लावल्या जाणार आहे, तर मग लोकांना असं वाटतं की माझा मग तो दुसरा अवयव मात्र हे होईल, तर याबद्दल सांगाल?
0: जे स्किन आम्ही काढतो इट इज इन अ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट आणि स्किन्सची लेअर असतात. सो वी हॅव एपिडर्मिस, वी हॅव डर्मिस. सो जो स्किन ग्राफ्ट आम्ही घेतो त्याच्यात एपिडर्मिसचा भाग वरचा जास्त असतो आणि डर्मिसचा वेरिएबल भाग असतो जे सेकंड लेअर असतात स्किनची. सो दॅट इज हाऊ वी टेक अ स्किन ग्राफ्ट. ते स्किन ग्राफ्ट आम्ही जिथे आपल्याला गरज असतो तिथे लावू शकतो. आता जिथून घेतला आहे तिथे जसं आपण बाईकवर जात आहे किंवा आपण खेळत आहे तो आपण पडून जातो, तर घरसटलेला जसा घाव असतो तसा तो घाव आपोआप 15-20 दिवसात भरून जातो.
1: डॉक्टर, त्यासोबत बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा प्लास्टिक सर्जरी केली तर आता तुम्हाला जन्मभर त्यासाठी जावं लागणार आहे, तर असं असतं का?
0: युजली प्रॉब्लेमवर डिपेंड असतात की तुम्हाला प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर किती फॉलोअप ठेवावं लागेल. सपोज ओठांची जर आपण हे केली, बर्थच्या 3 मंथ्स नंतर आम्ही क्लेफ्ट लिपचा सर्जरी करून देतो. एकदा सर्जरी झाल्यानंतर पेशंटला कधी परत डॉक्टरकडे येण्याची गरज पडत नाही. तसं जसं कॅन्सरचं पुनर्निर्माण आपण केलं आहे, फेस रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि त्याच्यात फ्लॅप लावलेला आहे किंवा हड्डी लावलेली आहे, तसंही पेशंटला कॅन्सरच्या पेशंटला डॉक्टरकडे यावं लागेल कॅन्सरच्या फॉलोअपसाठी. त्याच्यात जर तुमच्या घावामध्ये काही प्रॉब्लेम आला पुढे तर तुम्हाला प्लास्टिक सर्जनकडे यावं लागेल, नाहीतर तसं काही गरज नाही. सेम थिंग विथ ऍक्सिडेंट इंजुरीज. एकदा ऍक्सिडेंट नंतर बरे झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाहीये तो इट इज नॉट लाईक दॅट यू हॅव टू कम अगेन अँड अगेन फॉर प्लास्टिक सर्जरी. हां, जर आपण बोटॉक्सचा विचार केला किंवा फिलर्सचा विचार केला, इंजेक्टेबल्स वॉट यू डू, सो दे हॅव अ शेल्फ लाईफ. लाईक बोटॉक्स यू माईट हॅव टू रिपीट 6 मंथ्स लेटर. फिलर्स च्या क्वालिटीवर अवलंबून असतात की 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा करायचं आहे. सपोज आपण ब्रेस्ट इम्प्लांट बद्दल टॉक केला, पेशंट्सला इम्प्लांट टाकायचे आहे. सो ब्रेस्ट इम्प्लांट्समध्ये वी हॅव टू टेल, बिकॉज वी यूज हाय क्वालिटी इम्प्लांट्स, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आम्ही फॉलो करतो. सो दोज इम्प्लांट्स हॅव अ लाईफ. इन 10 to 12 years यू माईट नीड टू चेंज दोज इम्प्लांट्स. असं असतो की पेशंट्स इम्प्लांटसाठी माझ्याकडे 30-35 एजमध्ये आला किंवा लवकर आला. वन्स यू डू द इम्प्लांट्स 10-12 years लेटर पेशंट्सचा पण मेंटल जे हे असतात ते वेगळं असतो, त्यांना डिफरंट पाहिजे असतात, कधी कधी साईज कमी कधी साईज जास्त पाहिजे असतो किंवा काढायचे असतो. सो वी कॅन डू दॅट फॉलोअप सर्जरी इन 10 to 12 years. दॅट इज वन थिंग इन विच पेशंट हॅज टू कम अगेन.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, कॅन्सरचा विषय निघाला होता, कॅन्सरमध्ये नेमकी प्लास्टिक सर्जरी कशी काय करण्यात येते आणि कुठल्या केसेसमध्ये करण्यात येते?
0: मोस्ट कॉमनली कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन इज डन फॉर 2 थिंग्स. फर्स्ट आहे ओरल कॅन्सर, जे आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्राच्या भागात किंवा देशातही अगर सांगितलं तर मोस्ट कॉमन कॅन्सर इज ओरल कॅन्सर. तंबाखूमुळे

0: कर्करोग होतात. आणि द सेकंड मोस्ट कॉमन आहे ब्रेस्ट. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे रिकन्स्ट्रक्शन असतात, हे दोन कॅन्सर आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो. अगेन सेम थिंग, ओरल कॅन्सरमध्ये जर हड्डी गेलेली असेल, मँडिबल बोन आहे, आपली जॉ बोन जर गेलेली असेल, तर पायांची हड्डी घेऊन तिथे आपण त्या बोनला शेप देतात आणि परत तिथे रक्ताच्या नस जोडून मायक्रोसर्जरी करून त्याला पुनर्निर्माण करतात. ब्रेस्टसाठी आमच्याकडे वेगळे वेगळे ऑप्शन्स असतात. मसल फ्लॅप्स आहेत, आम्ही स्किन रोटेट करून तिथे लावू शकतात. मायक्रोसर्जरी इज वन ऑप्शन. देन वी ऑल्सो हॅव अन ऑप्शन ऑफ ब्रेस्ट इम्प्लांट, विच इज बोथ कमिंग अंडर कॉस्मेटिक सर्जरी एज वेल एज रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी.
1: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी म्हटलं की लोकांना आणखी एक प्रश्न पडत असतो की एकदा जर फॅट रिमूव्ह केले बॉडीमधनं तर पुन्हा माणूस लठ्ठ होईल आणि खूप जास्त लठ्ठ होईल, अशी एक संकल्पना लोकांच्या डोक्यात आहे, तर ती नेमकी खरी की खोटी?
0: खोटी आहे असं मला वाटतंय. कारण जे फॅट आपण काढतो, ज्याला आपण लायपोसक्शन म्हणतात, सो बेसिकली वी रिमूव्ह अ लेअर ऑफ फॅट. जे फॅट आपण काढलेलं आहे ते कधीही परत येत नाही. पण समजा तुमचा पूर्ण टोटल युअर वेट इज 60 kg आणि आम्ही लायपोसक्शन केलेलं आहे, सो इट इज बेसिकली नॉट अ वेट लॉस सर्जरी. लायपोसक्शनमध्ये असं नाही होणार की लायपोसक्शन केल्यानंतर तुमचं वजन जे आहे ते 60-55 होऊन जाईल किंवा 50 होऊन जाईल. बेसिकली इट इज अ बॉडी कॉन्टुरिंग सर्जरी, बॉडीचा आकार बदलण्याची सर्जरी आहे लायपोसक्शन. तर ज्याच्यात आपण एकदा फॅट काढला, त्याच्यानंतर जिथून काढलेला आहे तिथे फॅट परत येत नाही. पण जर तुम्ही 60 kg आहेत आणि तुम्ही 85 kg झाले, तर द एंटायर फॅट इन द बॉडी विल इन्क्रीज. सो इट इज नॉट बिकॉज ऑफ लायपोसक्शन. पण जनरल तुमचा वेट जर 10-20% वाढणार आहेत, तर एव्हरीवेअर दॅट फॅट विल इन्क्रीज. पण ही जी कल्पना आहे की फॅट पुन्हा येईल किंवा जास्त लठ्ठ होणार, असं नाही.
1: डॉक्टर, कॉस्मेटिक सर्जरी ही जी असते ही किती सेफ आहे?
0: कोणतीही शस्त्रक्रिया जी असतो ते 100% जोखीम विरहित नसते, जे आपण म्हणतो. पण योग्य रुग्ण, प्रशिक्षित प्लास्टिक सर्जन आणि योग्य रुग्णालय आणि आवश्यक तपासण्या असतील तर धोके खूप कमी होतात. सो वी टेक केअर ऑफ ऑल दीज थिंग्स इन प्रॉपर मॅनर. द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड व्हेन आय टॉक अबाउट कॉस्मेटिक सर्जरी इज सेफ्टी ऑफ द पेशंट.
1: आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो लोकांना की हे सगळं करायचं ते खर्चिक असतं, तर हे खरं आहे का?
0: मोस्ट कॉमनली जे प्रश्न माझ्याकडे येतात, पेशंट्स ऍक्सिडेंटचेही असतात. जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, जसं आपण डिस्कस केला की डॉग बाईटचा पेशंट आला किंवा फेशियल इंजरीचा पेशंट आला आणि माझ्याशी ते भेटतात आणि मी त्यांना म्हणतो की आता आपण प्लास्टिक सर्जरी करू त्याच्यावर, तर त्यांना फर्स्ट जे मिसकन्सेप्शन असतात ते आहे की सर हे इन्शुरन्समध्ये होणार काय? कारण ते म्हणतात की कॉस्मेटिक सर्जरी इन्शुरन्समध्ये होत नाही. सो अगेन आय विल क्लॅरिफाय दॅट देर आर टू पार्ट्स, थ्री पार्ट्स. एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असतो, ते पण प्लास्टिक सर्जरी आहे, आणि एक कॉस्मेटिक सर्जरी असतो, दॅट इज ऑल्सो प्लास्टिक सर्जरी. सो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी असली, जसं की ऍक्सिडेंटमध्ये, डॉग बाईटमध्ये किंवा इंजरीमध्ये, फेशियल इंजरी असली, दुसरं बर्न्स असला, काही असला, त्याच्यात जे रिकन्स्ट्रक्शन किंवा प्लास्टिक सर्जरी करत आहे, इन्शुरन्स कवर्स देम 100%. नॉट टॉकिंग अबाउट कॉस्मेटिक सर्जरी, तर कॉस्मेटिक सर्जरीचे प्रोसिजर्स आहेत ते इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते आर फ्रॉम ऑल बॅकग्राऊंड्स. फक्त त्यांचा जे निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते योग्य असावा, त्यांना त्याची काय गरज आहे ते मी त्यांच्याशी डिस्कस करतो. रेस्ट एव्हरीथिंग वी कॅन टॉक इन डिटेल. अँड जसं पेशंट्सला वाटतं की एकदम खूप महाग असतील, असं नाही आहे. ज्या प्रोसिजरची त्यांना गरज आहे किंवा जे प्रोसिजरबद्दल ते विचारत आहे, वी कॅन डिस्कस दोज थिंग्स अँड वी कॅन कम टू अ कंक्लुजन.
1: आपल्याला कुठल्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी जर करायचं असेल आणि आपण डॉक्टरकडे जर जातोय, तर कुठले मुख्य प्रश्न आपण विचारायला हवेत?
0: फर्स्टली सोशल मीडियाचा प्रेशर हे खूप आता निर्माण झालेली गोष्ट आहे. मोस्ट ऑफ देम, मोस्ट पेशंट्स जे आमच्याकडे येतात, त्यांनी सोशल मीडियावर काहीतरी बघितलं असेल किंवा कुठेतरी काही वाचलं असेल, त्यामुळे ते आमच्याकडे येत आहे की सर आम्हाला असं केलं तर आम्हाला कसं वाटेल किंवा आम्ही बदलून जाऊ का, आमचा चेहरा बदलून द्या. तर दिस इज नॉट ट्रू. आय डोंट थिंक तुम्हाला सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे ऑपरेट करायला पाहिजे. तुमचा रिझन काय आहे, त्या केल्यानंतर काय बद्दल होणार आहे, तुमचा आत्मविश्वासमध्ये काय प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे, हे सगळं आम्ही डिस्कस करतो. अँड देर आर सम फंक्शनल इश्यूज. सपोज वन टॉपिक जे सगळे लोक बोलत नाही, जे कॉस्मेटिक सर्जरीमध्ये येतात, दॅट इज ब्रेस्ट रिडक्शन. इट इज अ बिग प्रॉब्लेम. सो इट इज कमिंग अंडर कॉस्मेटिक सर्जरी, बट पेशंट इज, आय शुड नॉट से पेशंट, इट आय शुड से क्लायंट, की ते आमच्याकडे येतात, त्यांना नॉर्मल लाईफ जे आहे ते त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात. त्यांचा बॅकेकचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ड्रेस घालण्याचा प्रॉब्लेम आहे, साडी घालण्याचा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. सो ब्रेस्ट रिडक्शन कम्स अंडर कॉस्मेटिक सर्जरी, बट इट इज अ फंक्शनल सर्जरी. सो जेव्हा ते पेशंट्स माझ्याकडे येतात, तो मला त्यांची मानसिकता माहीत असतो. सो दिस इज हाऊ वी डिसाईड.
1: एखाद्या पेशंटनी प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि आता बराच कालावधी झाला आहे, तर त्याला पुन्हा ती करण्याची गरज भासू शकते का? आणि प्लास्टिक सर्जरी नंतर काय काळजी घ्यायची असते?
0: सो जे पुन्हा करण्याची गोष्ट आहे, त्याच्यात कधी कधी असं असतो की पेशंट्स माइट रिक्वायर सम निप एंड टक प्रोसिजर्स. एकदा

0: मेजर सर्जरी झालेली आहे, आता पेशंट सेटल झालेला आहे, 4-5 मंथ्स झालेले आहे, ते आमच्याकडे येतात. मोस्ट कॉमनली वी डू दिस फॉर फॅट ग्राफ्टिंग पेशंट्स, जेव्हा आम्ही चरबी एका भागातून काढून दुसऱ्या भागात टाकतात, मोस्टली फेसवर टाकतो आम्ही किंवा ब्रेस्टसाठी टाकतात, किंवा काही स्कार असेल किंवा काही डिप्रेशन असेल त्याच्यात आम्ही फॅट टाकतात. सो फॅट जे आहे ते तुमच्या बॉडीचा एक अंग आहे, त्याच्यात ऑलमोस्ट 50% ऑब्झॉर्प्शन रेट असतो. कोणाला ज्यांचा BMI हाय असेल किंवा ज्यांचा मेटाबॉलिक रेट हाय असेल त्यांचा त्यांच्या बॉडीमध्ये ते 60% 70% पण होऊ शकते. सो दे माइट हॅव अ 70% ऑफ ऑब्झॉर्प्शन ऑफ वॉट एव्हर फॅट जे आम्ही टाकलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर. सो त्यांना सेकंड सिटिंग लागू शकते.
1: डॉक्टर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर जे श्रोता आजचा आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: प्लास्टिक सर्जरीचा उद्देश फक्त जखम भरून काढणे किंवा शरीराचा आकार सुधारणं नसतो. रुग्णाला पुन्हा स्वतःच्या आयुष्यात, कामात आणि दैनंदिन हालचालमध्ये आत्मविश्वासाने परत आणणे हा त्या मागचा मुख्य हेतू असतो.
1: डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता, आपण इथे आलात आणि दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो, हा होता आजचा मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता दैनंदिन जीवनातील प्लास्टिक सर्जरी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता यांनी. तेव्हा डॉक्टर सिद्धार्थ मेंदीरत्ता यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: श्रोते हो, आताच आपण मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन.
4: हॅलो मनभावन.

0: पाठ श्रोते हो, पंढरीची वारी सुरू झालेली आहे. विठुरायाला भेटायला अगणित लोक वारीला निघालेले आहेत. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कशालाही न घाबरता अखंडित वारी करणारे अनेक लोक या वारीत कोणी कोणाचंही नसतं, पण सगळेच सगळ्यांचे असतात, असे त्या पंढरीच्या भेटीला निघालेले हे आमचे वारकरी. हॅलो मनभावन, या कार्यक्रमात मी मंजुषा आंबुलकर तुमचं स्वागत करते. ऐकूया तुमच्या आवडीची मराठी भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीत. हॅलो मनभावन.
1: मनभावन, हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: मी सोनलाल मोरे बोलतो.
0: कुठनं बोलताय आपण?
1: मी सोनसर, भंडारा जिल्हा.
0: बोला, काय म्हणताय, कसे आहात तुम्ही?
1: सर, छान छान छान, व्हेरी फाईन.
0: काय करता आपण?
1: मी काय ना, सिनियर सिटीजन, मला घरी बसलेला. आपले कान्हे आहे का, रेडिओ आहे का, न्यूज आहे का?
0: अरे वा,
1: आणि विंडात फिरत राहा.
0: अच्छा, कोणती गाणी आवडतात तुम्हाला, भावगीत, भक्तीगीत?
1: मला सर्वच गाणी आहेत, भक्तीगीत, सुगम संगीत, फिल्मी गीत, मराठी गीत. बातम्या.
0: अच्छा, बातम्यांमुळे आपल्याला पूर्ण जगाची माहिती मिळते. आमच्या आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचंय?
1: माझे माहेर पंढरी, कारण का आज पांडुरंगाची ओढ आहे सर्व लोकांना.
0: हो,
1: पंढरपूरची
0: पंढरीची वारी सुरू झालेली आहे
1: एकादशी बद्दल.
0: अगदी अगदी,
1: तो गीत ऐकवा आपला भीमसेन जोशीच्या आवाजात.
0: बरोबर बरोबर, ऊन असो, पाऊस असो, वारा असो, पण वारी काही चुकत नाही.
1: नाही नाही नाही, वारी म्हणजे वारी,
0: वारी म्हणजे
1: कधीच कोणत्या याला अडचणीला मात देऊन तोंड देऊन आपला तो आपला बिलकुल देवाच्या म्हणजे विठ्ठलाच्या भेटी करता.
0: बरोबर बरोबर, तुम्हाला ऐकवित आहोत आम्ही तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हेलो हेलो
1: हेलो,
0: नमस्कार. हेलो मन भवन, या कार्यक्रमात तुमचं
1: नमस्कार
0: स्वागत.
1: नमस्कार मन भावन, मी सत्यवान मिश्रम बोलत आहे,
0: कुठून बोलताय सर तुम्ही,
1: लाखांदूर.
0: काय करता?
1: मी सध्या पेंटर आहे, मूर्तिकार.
0: अरे वा, म्हणजे आता मूर्ती बनवण्याचे काम तर सुरू झालं असेल तुमचं, आता गणपती
1: नाही,
0: महालक्ष्म्या.
1: मी हे सगळे थोर पुरुष, थोर संत, पशु पक्षी, जंगली प्राणी
0: अच्छा,
1: यांच्या मूर्त्या, थर्माकोलच्या.
0: थर्माकोलच्या कोणत्या कोणत्या मूर्त्या तुम्ही
1: माझ्याकडे
0: आजपर्यंत?
1: थर्माकोलचे थोर संत तुकडोजी गाडगे बाबा,
0: अच्छा
1: तुकाराम, बिरसा मुंडा, शाहू फुले. हो,
0: अच्छा मग तुम्ही हे जी तुमची कलाकुसर करता करता तुम्ही रेडिओ ऐकता.
1: रेडिओ माझी 35 वर्ष झाले माझ्याकडे रेडिओ आहे. आम्ही त्याच्यासाठीच टीव्ही घेतलो नाही. तुमचे मूर्ती काम सुरू होते ना, ऐकण्याचे काम सुरू होते. रेडिओ मला फार आवडते.
0: अच्छा, रेडिओवर कोणते कोणते कार्यक्रम ऐकता?
1: रेडिओवर टोटल तसे कार्यक्रम खूप छान वाटतात मला, कारण दुसरं साधन नसल्यामुळे नाही का, माझं कामही चालते आणि रेडिओ पण ऐकत राहतो मी.
0: बरोबर आहे.
1: फार छान वाटते.
0: आजच्या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचंय?
1: केव्हा तरी पहाटे.
0: केव्हा तरी पहाटे. ठीक आहे ठीक आहे.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार
0: आपलं नाव सांगा, कुठून बोलताय आपण?
1: मॅडम. मी वंदना प्रमोदराव बेसरे, चंदूच्या घाटवरून बोलते.
0: चेंदूरजना घाटवरून बोलताय. काय म्हणताय, तिकडलं वातावरण कसं आहे?
1: छान आहे, आता चांगला पाऊस वगैरे झालाय, त्यामुळे शेतकरी सगळा म्हणजे आनंददायी आहे.
0: अच्छा, वातावरणातील उष्णता जरा कमी झाली आहे.
1: उष्णता कमी झाली आणि सगळ्यांच्या पेरण्या वगैरे चालू झाल्या, शेतकरी आनंदाला.
0: हा. आपण काय करता?
1: मी गृहिणी आहे.
0: गृहिणी आहे. मग तुम्ही काम करता करता रेडिओवरचे कार्यक्रम ऐकता. आज आपल्या या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचंय?
1: फुलपाखर आली सहलीवर, रविवारची सुट्टी घालू, घडीभर गंमत करू.
0: अरे वा, खूपच सुंदर गाणं आहे.
1: परत
0: थोडंसं गुणगुणा आमच्यासाठी.
1: फुलपाखर आली सहलीवर, रविवारची सुट्टी घालू या घडी.

0: माझ्या मुलीचा बर्थडे आहे 12 तारखेला.
1: अरे वा,
0: तर मला तिला बर्थडे विशेष पण करायचं आहे आणि गाणं ऐकायचं आहे.
1: हा, कोणतं गाणं ऐकायचं?
0: मितवा मितवा मूवीचं ते इवले इवले स्वप्न चिमुकले ते सॉंग ऐकायचं आहे.
1: किती वर्षाची आहे तुमची लेक?
0: 10वा वाढदिवस आहे तिचा आता 12 तारखेला.
1: मग कसा साजरा करणार आहात तुम्ही?
0: तिचे फ्रेंड्स येतील, केक वगैरे कटिंग होईल, तिला प्रिन्सेस फ्रॉक हवा आहे, शॉपिंगला घेऊन जाणार आहोत आज.
1: आणि तुमच्या मुलीचं नाव काय?
0: प्रथमा लक्ष्मीकांत गजबी आहे.
1: तुमच्या या गोंडस मुलीला आमच्याकडनं पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू मॅम.
1: ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.

0: हेलो,
1: हेलो
0: नमस्कार.
1: नमस्कार,
0: हेलो मनभावन, या
1: मी
0: कार्यक्रमात
1: प्रियंका.
0: तुमचं स्वागत. तुमचं नाव सांगा.
1: हाँ, मी प्रियंका गजबे बोलते हैं,
0: हाँ, कुठनं बोलताय आपण?
1: नागपूरवरून,
0: अच्छा, बोला.
1: काजोल नाका.
0: कोणतं गीत ऐकायचं आहे आमच्या या
1: तर
0: कार्यक्रमात तुम्हाला?
1: मला म्हणजे मराठी गाणं ऐकायचं आहे
0: हाँ.
1: रविवार.

0: हेलो,
1: हेलो।
0: नमस्कार।
1: हाँ हेलो मनभावन,
0: हेलो मनभावन, नमस्कार।
1: नमस्कार। मी विशाखा बोलती आहे नागपूर वरून,
0: बोला।
1: आणि मला अशा पावसावरच एखादी गाणं ऐकायचं होतं
0: कोणतं गाणं ऐकायचं आहे आणि
1: छानसं।
0: कुठून बोलताय तुम्ही?
1: मी नागपूर वरूनच बोलती आहे।
0: तुम्हाला कोणता ऋतू अधिक आवडतो, पावसाळा, उन्हाळा की हिवाळा?
1: पावसाळा।
0: पावसाळा। पावसात चिंब भिजायला आवडतं तुम्हाला? रिमझिम पाऊस पडणार असो, हातात वाफाळता चहा, रेडिओवर सुंदर आवडतं गाणं आणि प्लेटमध्ये गरमागरम भजे, क्या बात आहे।
1: आणि सोबत ना आजूबाजूला जो निसर्ग एकदम हिरवा झालेला असतो ना, एकदम रस्ते, माती, झाडं, वेली अगदी स्वच्छ निर्मळ झालेली असतात, ती सुंदर खूप छान वाटतं
0: हा,
1: पावसामध्ये।
0: आणि त्याच्यावरती छोटे छोटे फुलं उगवलेली असतात आणि पक्षी, वेगवेगळे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज

0: त्या झाडांवरती येत असतात, त्याच्यामुळे वातावरण अगदी शुद्ध आणि निर्मळ झालेलं असतं. हो की नाही?
1: आणि मॅडम सध्या आता माझ्याकडे ना जी पावसाळ्यामध्ये लिली येते ना, ती सुद्धा खूप बहरलेली आहे, पांढरी गुलाबी पिवळी, इतकं सुंदर दिसत. असं वाटतं की खरं हे पावसाचं खरं रूप आहे, सौंदर्य हे.
0: खरच खरच खरच झाड आणि वेली यांचं जे सौंदर्य आहे ते अक्षरशः वाखाणण्यासारखं आहे, त्याला कुठलीच तोड नाही. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय?
1: मॅडम मला सरसुखाची श्रावणी हे गाणं ऐकायचं आहे, मंगल अष्टके वन्स मोर या चित्रपटातून.
0: दोन ओळी गुणगुणाल.
1: ते तीन शब्द मला येतील मॅडम, बोलते. सरसुखाची श्रावणी
0: नाचला मुरहा. ठीक आहे ठीक आहे, चला ऐकूया तुमच्यासोबत ही पावसाचं आणि सुंदर असं वाटणार आहे गीत.

0: श्रोते हो, आजच्या मनभावन कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. मी मंजुषा आंबुलकर तुमचा आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेते. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी हॅलो मनभावन या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा, स्वस्थ रहा आणि विठुरायाच्या नावात दंग रहा. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम ऐकलात हॅलो मनभावन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे R.D. बर्मन यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे जीवा.

श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या वजा समीर यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे नदीम शिरवाण यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे जुदाई.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नवा भारत. या अंतर्गत ऐका, पंतप्रधान ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डचे मुख्य उपयोग. आलेख आणि निवेदन आशिष सातपुते.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, नवा भारत या कार्यक्रमात आज आपण पंतप्रधान ई कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डचा मुख्य लाभ याबाबतची माहिती जाणून घेऊया. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा नंबर संपूर्ण आयुष्यभर कायम असतो. कामगारांच्या व्यवसायात किंवा स्थळात बदल झाला तरी हा युनिक ओळख क्रमांक एक संघ राहतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाला कामगारांचा इतिहास, स्थलांतराची नोंद आणि सुविधा वापराचा मागोवा घेणे सहज शक्य होते. अनेक वेळा कामगार आपली माहिती अनेक ठिकाणी नोंदवतात पण ती विभागणी झालेली आणि अपूर्ण असते. ई श्रम कार्ड ह्या सर्व बिंदूंना एकत्रित आणते. यामुळे भविष्यात कामगारांसाठी वन नेशन वन रजिस्ट्रेशन या संकल्पनेचा पाया रचला जातो. एखादा मजूर जर बिहारहून महाराष्ट्रात स्थलांतर करत असेल तर त्याच्या आधीच्या सर्व नोंदी, लाभ, विमा योजना आणि कौशल्य प्रशिक्षणाची माहिती महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेला सहज उपलब्ध होऊ शकते आणि ते त्यावर आधारित योजना लागू करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आपत्तीच्या वेळेस ई श्रम कार्ड हे अत्यंत उपयुक्त ठरले आहे. 2021 मध्ये यूपी आणि बिहार सारख्या राज्यात कोसळणारे पूल आणि स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यावेळेस केंद्र सरकारने ई श्रम पोर्टलमधील माहितीच्या आधारे तातडीने आर्थिक मदत पाठविली होती. म्हणजे जर शासनाकडे नेमकी आणि खात्रीलायक माहिती उपलब्ध असेल तर संकटाच्या वेळेस वेळ वाचवता येतो आणि पीडितांपर्यंत मदत वेळीच पोहोचवली जाते. अनेक राज्य सरकारांनी आता त्यांच्या योजनांना ई श्रम कार्ड डेटाबेसची लिंक करायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात माझी कामगार योजना, बांधकाम कामगार कल्याण निधी योजना यांमध्ये पात्रता तपासताना ई श्रम युनिक नंबर मागविला जातो. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र आणि राज्य यामधील समन्वय सुधारतो. ई श्रम कार्ड भविष्यात उपयोगांसाठीही उपयुक्त ठरू शकते कारण विविध व्यवसायांना कामगारांची गरज असते पण त्यांच्या कौशल्याची माहिती, प्रादेशिक उपलब्धता आणि संपर्क याबाबत माहिती मिळणं कठीण असतं. ई श्रमच्या डेटामधून जर स्किल मॅपिंग केलं गेलं तर विशेष उद्योगांसाठी श्रमिकांची उपलब्धता सहज ठरवता येईल. जसे की टेक्सटाईल उद्योगांसाठी शिलाई कामगार, बांधकामासाठी राजमिस्त्री, हॉटेलिंगसाठी शेफ आणि वेटर. याशिवाय सरकारचं उद्दिष्ट आहे की या डेटाच्या आधारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात DBT याचं नेटवर्क वाढवावं. म्हणजे कोणतीही योजना जाहीर होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करता येईल. बँक खात्याची, आधारची आणि मोबाईल नंबरची लिंकिंग असल्यामुळे बोगस लाभार्थ्यांपासून संरक्षण मिळू शकतं. शेवटी ई श्रम कार्ड एक क्रांतिकारी पाऊल आहे पण याचं यश हे फक्त कार्ड काढण्यात नाही तर त्यामागच्या संपूर्ण इकोसिस्टीममध्ये आहे. प्रशिक्षित रजिस्ट्रेशन एजंट्स, ग्रामपंचायत पातळीवरून जनजागृती, मोबाईलद्वारे रिअल टाईम अपडेट्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कामगारांपर्यंत माहिती पोहोचवणं हे सर्व घटक आवश्यक आहेत. तर श्रोते हो, आज आपण पंतप्रधान ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डचा मुख्य लाभ याबाबतची

0: माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया नवा भारत याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नवभारत हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:50 झाली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.8 अंशानं जास्त होतं. तर किमान तापमान 24.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरी एवढंच होतं. अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्राच्छादित राहील. काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12626 केरला एक्सप्रेस 11:45, 20825 बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 01926 मदुराई कानपूर सेंट्रल स्पेशल एक्सप्रेस 9:15 येणारी ही गाडी 3:38 उशिरा धावते आहे. 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 20822 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:20 येणारी ही गाडी 1:42 उशिरा धावते आहे. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर. 12811 हटिया एक्सप्रेस 1:35 येणारी ही गाडी 8 उशिरा धावते आहे. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45. 12810 हावडा मुंबई मेल 1:55. 20826 नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:05 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 येणारी ही गाडी 51 उशिरा धावते आहे. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी संपर्क क्रांती एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 येणारी ही गाडी 33 उशिरा धावते आहे. 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 20691 राजधानी एक्सप्रेस 2:55. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25. 20814 जोधपूर पुरी एक्सप्रेस 2:25 येणारी ही गाडी 1:03 उशिरा धावते आहे. 13425 मालदा टाउन सुरत एक्सप्रेस 2:55 येणारी ही गाडी 44 उशिरा धावते आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 13251 दानापूर बंगलुरू स्पेशल एक्सप्रेस 12:05 येणारी ही गाडी 4:11 उशिरा धावते आहे. 12213 दुरांतो एक्सप्रेस 4:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20. 22646 अहिल्यानगरी एक्सप्रेस 4:35. 04717 हिसार तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस 3:25 येणारी ही गाडी 1:20 उशिरा धावते आहे. 12106 विदर्भ एक्सप्रेस 4:55 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12141 समरसता एक्सप्रेस 4:20 येणारी ही गाडी 45 उशिरा धावते आहे. 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:05. 12722 दक्षिण एक्सप्रेस 5:05. 61118 आमला नागपूर मेनू 5:50. 12114 पुणे गरीबरथ 6 नियोजित वेळेवर आपल्या नागपूर स्टेशनवरून सुटेल. 11202

शहडोल नागपुर एक्सप्रेस 6 वाजता, 12633 हावड़ा एक्सप्रेस 6 वाजता, आणि 06598 ऋषिकेश यशवंतपुर स्पेशल 5:40 येणार ही गाडी 4:53 उशिरा धावते आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचा दूरभाष क्रमांक 139 वर आपण संपर्क करू शकता.

श्रोते हो हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन ऐका. हर्षल लक्ष्मीकांत पवनीकर हा 26 वर्षांचा तरुण आपल्या राहत्या घरून बेपत्ता झालेला आहे. या तरुणाची उंची 5 फूट 3 इंच, बांधा साधारण. ओळखण्याकरिता खूण यासाठी पोटावर ऑपरेशनचं निशाण आहे. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: लक्ष्मीकांत पवनीकर, बाहुली विहिरीजवळ, लालगंज, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर येथे आपण संपर्क करू शकता. राजू सतीश चौधरी हे 45 वर्षांचे ग्रहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या ग्रहस्थांची उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल. या ग्रहस्थांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाचे ग्रहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: प्लॉट नंबर 52, उदयनगर, ब्रह्मकुमारी मार्ग, पोपचे यांचे घरी, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन होडकेश्वर येथे आपण संपर्क करू शकता. अंजली संजय डडमवार ही 20 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. या तरुणीला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: न्यू सोमवारी, रघुजी नगर, क्वार्टर नंबर 154/67, श्रीकृष्ण मंदिरजवळ, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन होडकेश्वर येथे आपण संपर्क करू शकता. शुभम कृष्णा करपाते हा 26 वर्षांचा तरुण आपल्या राहत्या घरून निघून गेलेला आहे. या तरुणाची उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट. या तरुणाला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: प्लॉट नंबर 11, सर्वश्रीनगर, नवनाथ ITI रोड, सर्वश्री शाळेसमोर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन होडकेश्वर येथे आपण संपर्क करू शकता. ललिता अनिल राऊत ही 42 वर्षांची महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या महिलेची उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट. यात महिलेला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाची महिला आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: भगवान नगर, नागपूर येथे आपण संपर्क करू शकता, किंवा अजनी पोलीस स्टेशनमध्ये आपण संपर्क करू शकता. संजय वसंतराव ठाकरे हे 57 वर्षांचे ग्रहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या ग्रहस्थांची उंची 5 फूट 9 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट. आणि या ग्रहस्थांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाचे ग्रहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता याप्रमाणे: प्लॉट नंबर 48, बाल हनुमान नगर, होडकेश्वर, नागपूर, किंवा होडकेश्वर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. मोनिका युवराज चौहान ही 30 वर्षांची महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या महिलेची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल. आणि या महिलेला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णाची महिला आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: बाराखोली महादेव पानठेल्यासमोर, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका येथे आपण संपर्क करू शकता. अंजली संजय वहेकर ही 27 वर्षांची महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या महिलेची उंची 5 फूट, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब. आणि या महिलेला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाची महिला आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: शांतीनगर, लक्ष्मीनगर, NIT गार्डनजवळ, नागपूर, किंवा शांतीनगर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. शैलेश ताराचंद कोलटकर हा 21 वर्षांचा तरुण आपल्या राहत्या घरून निघून गेलेला आहे. या तरुणाची उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब. या तरुणाला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास संपर्कासाठी पत्ता: तांडापेठ, चंद्रभागानगर, दत्त मंदिरजवळ, 5 पावली, नागपूर, किंवा 5 पावली पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन संपले.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातील गीते. श्रोते हो, आज आहे राजेंद्र कुमार यांचा स्मृती दिन. तर ऐकूया राजेंद्र कुमार अभिनीत चित्रपट धरती या चित्रपटातील गीत. स्वर मोहम्मद रफी यांचा, गीतरचना राजेंद्र कृष्ण यांची आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोतेहो, राजेंद्र कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते. 1960 दशकात त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सलग अनेक सिल्वर जुबलीज केल्यामुळे त्यांना जुबली कुमार म्हणून ओळखले जायचे. 1969 त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले होते. ऐकवित आहोत त्यांच्या चित्रपटातील गीतरचना, स्वर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आहे. गीतरचना मजरू सुलतानपुरी यांची आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो मूळचे सियालकोट म्हणजे जो आता पाकिस्तान येथे आहे तेथील असलेले राजेंद्र कुमार अवघे 50 रुपये घेऊन मुंबईत आले. त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाची सुरुवात केली. 1950 मधील जोगन चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले आणि मदर इंडियामधील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांच्याच चित्रपटातील एक गीत ऐकवित आहोत, मोहम्मद रफी यांच्या आवाजात सूरज या चित्रपटातील गीतरचना. गीतरचना हसरत जयपुरी यांची आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

राजेंद्र कुमार यांच्या वडिलांचा कराचीला टेक्सटाईलचा मोठा उद्योग होता. तेथे त्यांची मोठी प्रॉपर्टी होती, पण फाळणीने सारेच चित्र बदलले. सर्व मालमत्ता सोडून त्यांना भारतात परतावे लागले. श्रीमंतीनंतरची गरिबी जास्त पीडादायक असते. या काळाने राजेंद्र कुमारला वयाच्या मानाने अधिक प्रौढ विचारी बनवले. 1956 साली व्ही शांताराम यांच्या तुफान और दिया या लो बजेट सिनेमाने मोठे यश मिळवले. हा सिनेमा पाहूनच मेहबूब खान यांनी राजेंद्र कुमारला मदर इंडियात मुख्य भूमिकेत घेतले. या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टार बनवले. ऐकवित आहोत राजेंद्र कुमार अभिनीत चित्रपट ससुराल. या चित्रपटातील गीत स्वर मोहम्मद रफी यांचा आहे, गीतरचना हसरत जयपुरी यांची, आणि संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं आहे.

हिट सिनेमाची भली मोठी रांगच राजेंद्र कुमार यांनी उभी केली. त्यांच्या स्वभावाला अनुकूल असलेल्या आदर्श मुलाच्या, प्रामाणिक प्रियकराच्या, समंजस्य कुटुंबवत्सल व्यक्तीच्या भूमिका त्याला मिळत गेल्या.

गूंज उठी शह नहीं। ससुराल आई मिलन की बेला, कानून प्यार का सागर, घराना धूल का फूल, आस का पंछी, मेरे महबूब, दिल एक मंदिर, संगम आरजू, सूरज झुक गया आसमान, साथी तलाश, या सर्व चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवी यश मिळवले। राजेंद्र कुमार अभिनीत चित्रपट आप आए बाहर आई या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत। गीतरचना आनंद बक्षी यांची आहे आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं आहे। स्वर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आहे।

श्रोतेहो, राजेंद्र कुमार यांच्या भावस्पर्शी भूमिका काही कमी दर्जाच्या नव्हत्या. मीना कुमारीसोबत राजेंद्र कुमार ही पडद्यावरची सर्वात परफेक्ट पेअर होती, असा कबुली जवाब दस्तूर खुद्द कमाल अमरोही यांनी दिला आहे. कितीतरी म्युझिकल हिट सिनेमांचा तो नायक होता. विशेषतः प्रेमाच्या त्रिकोणी कथानकातील आधारित त्याचे सिनेमे प्रचंड गाजले. बी सरोजा देवी, कुमकुम ते वैजयंतीमाला, वहीद रहमान, हेमा मालिनी, रेखा हा त्यांच्या नायिकांबाबतचा चढता आलेख आहे. 70s मात्र त्याची जादू ओसरू लागली. त्याने त्यांचा डिम्पल नावाचा क्वार्टर रोडवरील आलिशान बंगला राजेश खन्नाला विकला. दिलीप राज देव या सदाबहार त्रिकुटाची कारकीर्द बहरताना 1957 ते 1967 हे दशक राजेंद्रने गाजवले. ती याची नोंद सिनेमा इतिहासात नक्कीच घेतली जाईल. 20 जुलै 1939 रोजी सियालकोट पाकिस्तान येथे जन्मलेला राजेंद्र कुमार 12 जुलै 1999 रोजी त्यांचे निधन झाले. एकाच महिन्यात जन्म आणि मृत्यूची तारीख असण्याचा दुर्दैवी योगायोग त्यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या स्मृतीस वंदन करून कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात आरजू चित्रपटातील गीतरचना. गीत हसर जयपुरी यांचं आहे, संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं आहे.

श्रोते हो, यावेळी सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. या अंतर्गत ऐका, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारसिंगी तालुका नरखेड गावच्या सरपंच शारदा धवराळ यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, काल म्हणजेच 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो, नाही का? एखाद्या देशाला पुढे आणि मागे ढकलण्यात लोकसंख्येचा मोठा वाटा असतो. संपूर्ण जगात 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यावर विचारविनिमय केला जातो. इतिहास जाणून घेऊया आपण लोकसंख्या दिनाचा. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग काउन्सिलनं 1989 केली होती. जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली होती. त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडनं चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरच जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी साजरा केला जातोय. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी जवळपास 8 उद्दिष्ट आहेत. वाढत्या लोकसंख्येची जाणीव समाजाला करून देणं हा लोकसंख्या दिन साजरा करण्याचा पहिला उद्देश. अनेकांना वाटतं की मुलगा असेल तर संतती पुढे चालेल. या इच्छेतनं अनेक मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवली जाते. ती कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. हा दिवस मुला मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुद्धा साजरा केला जातो. लोकांना त्यांच्या समानतेची जाणीव करून दिली जाते. हा दिवस पाळल्यानं लोकांमधील लिंगभेद कमी होईल. लहान वयातच महिलांना माता होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना या दिवशी प्रबोधन सुद्धा केलं जातं. लोकांना त्यांच्या हक्कांबरोबरच कर्तव्याचीही आठवण करून दिली जाते. चांगलं शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैलीसाठी लोकसंख्या कमी करणं आवश्यक आहे हे पटवून देण्याकरता हा दिवस महत्वाचा आहे, नाही का? आणि श्रोते हो, आता वेळ होते आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारसिंगी तालुका नरखेड गावच्या सरपंच शारदा धवराळ यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. श्रोते हो, केंद्र सरकारतर्फे जलजीवन मिशन ही योजना राबवली जाते आणि ती 100% यशस्वी करणाऱ्या नरखेड तालुक्यातल्या भारसिंगी या गावच्या सरपंच शारदाताई रवींद्र धवराळ यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय आणि त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याकडनंच सविस्तर जाणून घेणार आहोत. शारदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सर, धन्यवाद.
0: सगळ्यात आधी तर आपल्याविषयी सविस्तर जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना लागली आहे, तर आपण सांगावं आपल्याविषयी.
1: ठीक आहे. माझं नाव शारदा रवींद्र धवराळ, गट ग्रामपंचायत भारसिंगी सहजापूर येथील मी सरपंच पदावर 2.5 वर्षापासून कार्यरत आहे. जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा त्याच्या 1-2 वर्षाच्या आधीची आमच्या गावाची बिकट अशी परिस्थिती होती की लोकांना घागरी घेऊन जे विहिरीवरून किंवा शेतातून असं पाणी आणावं लागत होतं. आणि जेव्हा मी सुरुवातीला आशा वर्कर होते, आशा वर्करचं मी म्हणजे राजीनामा दिला याच्यात आल्यानंतर, कारण की मी जेव्हा आशा वर्करचं काम करत होते तेव्हा लोकांना मला खूप प्रतिसाद दिला की तूच सरपंच, कारण मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली होती. तर प्रत्येकाला आवडत होतं की मी सरपंच व्हायला पाहिजे. 6 महिन्यापासून लोक माझ्या मागे लागले होते की तूच उभी राहा, तूच उभी राहा. मॅडम, मी सांगते की मी 1 रुपया खर्च न करता मी 272 मतांनी चांगल्या निवडून आले.
0: क्या बात है.
1: तर लोकांचा मला खूप चांगला प्रसाद, म्हणजे विरोधक लोकांनी सुद्धा मला चांगला याने मत देऊन विजयी केलं मला. तर मी एकच ठरवलं होतं की जे मी आतापर्यंत आरोग्याचा भार आपल्या खांद्यावर सांभाळला तसंच मी माझ्या गावाचा भार चांगल्या प्रकारे मी माझ्या खांद्यावर सांभाळेन ही मी तेव्हा संकल्पना केली होती. ज्या दिवशी मी 30 डिसेंबरला मी खुर्चीवर बसली त्या दिवशी मी हा निश्चय केला होता.

0: की जे पद मला लोकांनी दिलं त्या पदाचं मी योग्य प्रकारे म्हणजे त्याचा फायदा करून देईन लोकांना. आणि सुरुवातीलाच हे जल जीवन मिशनचं जेव्हा काम आलं तर आमच्या इथे म्हणजे खूप दुरून दुरून पाणी आणावं लागत होते. आणि आमच्या गावात म्हणजे किती 10-15 वर्षापासून आमची अशी पाणीपट्टी वसुली थांबली होती. आमची कर वसुली म्हणजे 2025 ते 2026 ची कर वसुली 5,08,700 एवढी होती. तर आम्ही दोघी म्हणजे माझे जे ग्रामसेवक आहेत ती पण लेडीजच आहे. तर आम्ही असं ठरवलं की आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलं पाहिजे. आम्ही दोघी सकाळी म्हणजे 7-8 वाजता आम्ही लोकांच्या घरी जात होतो. सुरुवातीला आम्हाला प्रतिसाद चांगला नाही मिळाला. कोणी आज देऊ उद्या देऊ परवा देऊ असं करत होते. पण
1: किती लोकसंख्या असेल आपल्या गावची?
0: 1291 आणि 311 कुटुंब आहे.
1: अच्छा.
0: हो तर प्रत्येकाने म्हणजे 1-2 वेळा कोणी असं टाळलं की देव देव करून, कारण का सगळ्यांना सवय झाली होती. 10-15 वर्षापासून सगळी थांबली होती ना. आणि त्याच्यात मग असा एक फायदा असा झाला की 50% वसुलीचं म्हणजे जे माफ होणार होतं तर त्याचा आम्हाला खूप चांगला फायदा झाला. तर मग आम्ही 50%च्या याच्यात आम्ही सगळ्यां म्हणजे वसुली आणि लोकांनी दिली. पण सगळ्यांना सांगितलं की आपण जल जीवन मिशन प्रत्येकाच्या घरी नळ दिले. नळाला प्रत्येकाच्या घरच्या नळाला मीटर सुद्धा लावले आम्ही. म्हणजे पाण्याची बचत झाली पाहिजे म्हणून मीटर लावले. हर घर जल म्हणजे प्रत्येकाच्या घरी नळ आणि घराला मीटर लावून प्रत्येकाच्या घरी हर व्यक्ती 55 लिटर प्रत्येकाला पाणी सुद्धा मिळते.
1: क्या बात है. आणि म्हणजे किती वेळ काम करावा लागायचा तुम्हाला, म्हणजे दिवसाचे किती तास काम केलं त्यासाठी?
0: यासाठी आम्ही सकाळीच 8 वाजता निघत होतो घरून. तर आम्ही दररोज म्हणजे 12-1 वाजेपर्यंत फिरत होतो.
1: अच्छा.
0: दोघी आणि आमचा कर्मचारी सुद्धा आमच्यासोबत. तर हे लवकर झालं म्हणा, कारण का आम्हाला मुख्यमंत्री समृद्धी योजनेमध्ये भाग घ्यायचा होता. त्याच्यात पण पूर्ण 100% वसुली दाखवायची.
1: लोकांना कसं प्रोत्साहित केलं आणि काय समजावून सांगितलं?
0: लोकांनाही प्रोत्साहित सांगितलं की तुम्ही जे घागरी घेऊन म्हणजे डोक्यावर घागरा घेऊन जे येत होते ते आपण आपल्या जलजीवन मिशन अंतर्गत जे आपल्या गावात आपण 2 नवीन विहिरी बांधल्या, त्याच्यानंतर 2 नवीन टाक्या ज्या बांधल्या, त्याच्यापासून आपल्याला तुम्हाला कुठेच जावं लागणार नाही. तर तुमच्या घर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जे नळ दिले जलजीवन मिशन अंतर्गतच्या माध्यमातून, इतका चांगला फायदा झाला की प्रत्येकाच्या घराला म्हणजे घरी नळ आहे आणि प्रत्येकाच्या घरी पाणी जातं. म्हणजे आता त्यांना कुठं जायची धडपड नाही. ज्या स्त्रीला बाहेरून पाणी आणून म्हणजे तिला कामाला वेळ नव्हता मिळत, एखादी स्त्री जे शेतीला शेतीवर काम करायला जायची किंवा एखादी नोकरी करायला जायची तर तिचा तो वेळ वाचता.
1: हो नक्कीच.
0: तर म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी नळ दिला तर प्रत्येकाचं म्हणजे समाधान खूप छान प्रकार झालं. आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला की आम्ही त्यांच्या घरी जाऊन जे वसूल झाली, काही काही लोकांनी आम्हाला म्हणजे आम्ही स्कॅनर देत त्याच्यावर सुद्धा पाठवले पैसे, किंवा कोणी लोकांनी ग्रामपंचायत सुद्धा आणून दिले.
1: तर 100% वसुली ही झाली होती. मग
0: 100% वसुली झाली
1: आणि इतकं काम केलं तुम्ही सकाळी 8 पासून घरातनं निघायच्या. घरच्यांचं सहकार्य कसं लाभलं?
0: माझ्या घरच्यांचं सहकार्य मॅडम सुरुवातीपासून होतं. मी 14 वर्ष जे आशा वर्करचा जॉब केला तेव्हा पण माझ्या घरच्यांचं खूप सहकार्य होतं आणि आता पण खूप सहकार्य आहे.
1: मग आधीच्या कामाचा अनुभव किती कामास आला तुम्हाला या नवीन कामात?
0: खूप छान प्रकारे. खूप म्हणजे मी जेव्हा जेव्हा गावात फिरतो आशा वर्कर म्हणून तेव्हाच मी असं म्हणजे ठरवलं होतं की जसं मी हे आशा वर्करचं छान प्रकारे काम करेन तसंच मी सरपंचचं खूप छान प्रकारे काम करेन आणि ज्या ज्या खर्च आवश्यक आहे ते मी सर्व करून दाखवेन 5 वर्षांमध्ये.
1: वा. आणि कोण असतं तुमच्या कुटुंबात ते पण सांगा आणि कसं सहकार्य केलं ते पण सांगा.
0: माझे मिस्टर आहे आणि 2 मुलं आहे माझे. सर्वात जास्त मला माझ्या मुलांचा जास्त म्हणजे सपोर्ट आहे. जे मी काम करते त्याच्यापेक्षा जास्त मुलांचा सपोर्ट आहे. माझा लहान मुलगा खूप छान प्रकारे मला सपोर्ट करतो.
1: खूप छान वाटतंय हे शारदाताई हे सगळं तुमच्याकडून ऐकताना. आणि मग आपल्याला ज्यांचा सहभाग लागला त्याविषयी पण ऐकायला आवडेल. जे तुमच्या बरोबर सगळे काम करतात आहे त्यांनी कशा प्रकारे मदत केली तुम्हाला?
0: माझी जी कमिटी आहे आणि जे सदस्य आहे उपसरपंच आहे ग्रामसेवक आहे माझे कर्मचारी आहे सर्व टीम आमची एवढी छान आहे मॅडम की सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट म्हणजे सगळं मिळून काम एका माणसाकडून एवढं काम होत नाही. सगळ्यांचा सपोर्ट असला तरच काम होते आणि सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला.
1: आणि मग ज्या गावामध्ये ज्या महिला आहेत त्यांचा कसा सहभाग होता तुमच्या या कार्यामध्ये आणि कसं त्यांनी कशी मदत केली?
0: यामध्ये सर्वात जास्त आम्हाला बचत गटांचा फायदा झाला. बचत गटांच्या मी रात्री असे सभा लावत होती. दिवसानं जसं महिला सभा घेतल्या तर कोणी शेतावर जाते कोणी कुठे जाते तर दिवसानं जमत नव्हतं. तर मी रात्री 7 ते 8 दरम्यान म्हणजे तुमचा स्वयंपाक वगैरे सगळं आटवून 7 ते 8 दरम्यान मी सभा घ्यायची. आठवड्यातून 2 सभा तरी घेतच होती. तर त्या सभेमध्ये आम्ही त्यांना समजून सांगत होतो की आपल्या गावात हे करायचं आहे ते करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या याच्याबरोबर म्हणजे सभाबरोबरच मी ते मुख्यमंत्री समृद्धी यांचे 17 सप्टेंबरपासून हे अभियान चालू झालं त्या अभियानाबरोबर सुद्धा मी त्यांच्यासोबत चर्चा करत होती. 2 गाव आहे, एक छोटस

0: गाव म्हणजे गट ग्रामपंचायत आहे सहजापूर, तिथे पण जाऊन मी रात्री 7-7-8-8 वाजता सभा घेतल्या आणि तिथल्या लोकांना सुद्धा प्रोव्हाइड केलं, तर ते लोक सुद्धा माझ्यासोबत सगळे जुडले.
1: वा,
0: कोणीच मला असा नकार दिला नाही की आपण हे काम करत नाही, जे मॅडम तुम्ही काम करताय ते खूप योग्य प्रमाणे करत आहे. तर कोणी असं म्हणजे विरोध दाखविला नाही त्या कामासाठी, कोणीच मला विरोध दाखवला नाही, सगळ्यांनी सपोर्ट केला.
1: आणि इतक्या वर्षाचं थकीत पाणीपट्टीचं जे देयक आहे ते द्यायचं म्हणजे खूप कठीण काम आहे तसं, मग गावकऱ्यांनी कसे पैसे थोडे थोडे करून तुम्हाला दिले, जमवले आणि कसं काय त्यांनी पाणीपट्टी? ही
0: पाणीपट्टीचं कसं आहे, 900 रुपये फक्त प्रत्येक कुटुंबाला 900 रुपये मिळत, तर 900 रुपये प्रत्येकासाठी काही खूप मोठी जास्त नव्हते रक्कम, फक्त जे मोठं कुटुंब आहे
1: हो
0: त्यांच्या घरी कसे 2-3 नळा तसे, तर त्यांना थोडासा त्रास झाला तर त्यांनी दिली, पण जे एक पट्टी आज दिली तर 8 दिवसानं, तर असे म्हणजे टप्प्याटप्प्याने त्यांनी आम्हाला दिली, पण एका महिन्याच्या कालावधीत आमचं पूर्ण 100% उचल.
1: खूपच छान वाटतंय हे सगळं ऐकताना. आणि इतकं मोठं कार्य आपण सुरू केलं, मग कोण होतं प्रेरणास्थानी यासाठी तुम्हाला?
0: प्रेरणा तर मी बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वावर चालणारी, जे डॉक्टर बाबासाहेबांना त्रास झाला होता तसाच त्रास, म्हणजे त्यांनी त्रासापासून असं लोकांना जी जनजागृती केली, जो समाज समोर नेला, तसं आपल्याला वाटलं आपण एवढं सारं कार्य तर नाही करू शकत, पण कमीत कमी आपलं बाबासाहेबाला मी आपलं प्रेरणास्थान मानते, आणि ते प्रेरणास्थान मानून जे माझ्याकडून होते ते मी माझ्या गावापर्यंत पोहोचून.
1: खूप छान. आणि तुम्ही हे काम करता आहे आता शारदाताई, अडचणींचा सामना तर करावाच लागतो, मग त्याविषयी सुद्धा सांगा आम्हाला.
0: नक्की अडचणी आल्या, भरपूर अडचणी आल्या. जेव्हा आम्ही गावात फिरत होतो तेव्हा लोकांना, काही काही लोकांनी लोकांना वाटलं की हे हाच धंदा आहे, रोजच उठल्या सुटल्या चालले, दिवस निघाले का चालले, असं एक दोघा म्हणजे गावात प्रत्येकच जण सर्वच जण चांगले राहते असं नाही, काही लोक राहते विरोधकही, तर त्यांनी म्हटलं का हाच धंदा आहे तुम्हाला, उठलं सुटलं चालले, उठले सुटले चालले, दिवस निघाला का. पण काही दिवसांना मॅडम थोडं थोडं म्हणजे बदल झाला आणि प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट केला.
1: छान, अडचणींचा सामना केला आणि पुढे चालत राहिल्या.
0: ते लोक काही पण बोलो, पण आम्ही म्हणजे आमच्या भाषेतून म्हणजे प्रेमाच्या, आमची ग्रामसेवक पण खूप छान आहे, आमच्या मधुर भाषेत म्हणा की कसं तरी त्यांना कोव्हिड केला. आणि जेव्हा 17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा हे अभियान चालू झालं, तेव्हा मॅडम या अभियान मध्ये अगोदरच्या लोकांनी म्हणजे जे सरपंच आधी होऊन गेले या सरपंचांनी असं एकही काम केलं नव्हतं की आम्ही या अभियान मध्ये काम दाखवू शकलो असतो. आम्ही ह्या अभियान मध्ये जेव्हा उतरलो तेव्हा 31 डिसेंबर पर्यंतचा कालावधी होता, तेव्हा एकच महिन्याचा कालावधी भेटला होता, नंतर मग दिवस वाढले त्याचे, पण एक महिन्यात आम्हाला इतका त्रास झाला. आम्ही नाविन्यपूर्ण असे 7-8 उपक्रम आमच्या गावात केले, एकूण 10 आहे, पण 5 याच्यातच पाहिजे होते, फक्त अभियान मध्ये 5च दाखवायचे होते. तर आम्ही मशरूमचा केला, त्याच्यानंतर आनंदवन उद्यान तयार केलं, जो 2017 प्रोजेक्ट बंद पडलेला होता तडे स्थिरीकरणचा, तो सुद्धा चालू केला. अशा ठिकाणी गार्डन बनवलं की तिथे दिवसानं कोणी जात नव्हतं, आता तिथे लहान मुलं आणि म्हातारे लोक तिथे मस्त निवांत बसतात, पाळणं हे ते सगळं म्हणजे गार्डनची सोय सुद्धा करून दिली आहे. यावर्षी क्रीडा महोत्सव म्हणून क्रिकेटच्या मॅचेस भरल्या त्या ठिकाणी, पूर्ण गावामध्ये दिशादर्शकचे फलक लावले आहे, त्याच्यानंतर पूर्ण योजनेचे आम्ही बोर्ड लावले, आयएसओ ग्रामपंचायत केली, डिजिटल शाळा अंगणवाडी आणि ग्रामपंचायत आयएसओ केले, सोलर सुद्धा लावले आहे शाळा अंगणवाडी आणि ग्रामपंचायत, पूर्ण गावामध्ये रंगरोंगटी केली आहे, त्याच्यानंतर परसबाग केल्या, त्याच्यानंतर कांडप मशीन म्हणजे ग्रामपंचायतला काही उत्पन्न आलं पाहिजे त्यासाठी कांडप मशीन लावली, त्यानंतर कॅटरिंगचं सामान घेतलं आम्ही, जे कागदी प्लेट आहे त्या म्हणजे त्याचा वापर न करता आम्ही कॅटरिंगचं सामान बोलवलं, 300-200 प्लेट आहे आणि 300 वाट्या आहे, तर ते आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही लोकांना देतो, म्हणजे छोट्या मोठ्या जोही कार्यक्रम असतात ते गावातून आमच्या ग्रामपंचायतमधून गावापर्यंत जातात, त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न मिळतं. म्युझियम असं बनवलं, इतकं छान म्युझियम बनवलं, ज्या पुरातन वस्तू आहेत त्या पुरातन वस्तू त्या आम्ही तिथे ठेवलेल्या आहे. आणि आता संत गाडगे स्वच्छता अभियानमध्ये सुद्धा आम्ही भाग घेतला होता, तिथेही आम्ही जिल्ह्यामध्ये पोहोचलो, तालुक्याची टीम आली, नंतर जिल्ह्याची टीम आली, जिल्ह्यात पोहोचलो, आता मुख्यमंत्री समृद्धीची टीम आली, पूर्ण गावाची पाहणी केली, आता सत्यमजी गांधी सर शिवचे अमरावतीचे ते आले होते, त्यांनी पण आता परवाला पाहणी केली आमच्या इथं, आणि ते पण म्हणे का खूप छान, म्हणजे असं तुमचं एकही काम असं नाही म्हणे की तुम्ही असं डुप्लिकेट दाखवू शकता, सगळे कामं तुम्ही स्वतः केले, इतका त्रास झाला एका म्हणजे आम्ही रात्र बेरात्र म्हणजे प्रत्येकाने कामं वाटून घेतले होते की तुम्ही इतके काम करायचं, तुम्ही तितके काम करायचे, तर प्रत्येकाने असे वाटून घेते, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत जेसीपी असो की कोणतेही काम असो, कडाक्याच्या थंडीत सुद्धा आम्ही मॅडम इतके काम केलं.
1: आणि आज ते यशाचं श्रेय लाभलंय, फळ पण इतकं गोड चाखायला
0: मिळतं. हा,

0: आणि पाणीपट्टी वसुलीच्या माध्यमातून जे आमची 100% वसूल झाली त्या माध्यमातून मी दिल्लीला 11 मार्च विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू मॅडमच्या कार्यक्रमासाठी मला म्हणजे तिथे बोलावलं, त्यासाठी मी त्यांचे म्हणजे धन्यवाद मानते.
1: शारदाताई, आपण म्युझिकल ब्रेक घेणार आहोत आणि तुमच्या आवडीचं गाणं आपण सगळ्यांबरोबर ऐकणार आहोत, तर कुठलं गाणं आपण ऐकणार?
0: आठवण घेते ना.

0: आणि शारदाताई म्युझिकल ब्रेक नंतर आता पुन्हा आपल्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. तर जे पाणीपट्टी किंवा पाणी वापरता शुल्क जे असतं, यामध्ये मग लोकांचा प्रतिसाद कसा होता हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
1: सुरुवातीला म्हणजे आम्ही लोकांना असं सांगितलं की जे तुम्ही बाहेरून पाणी आणत होते तेव्हा तुम्हाला किती त्रास होत होता, आता आपण जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाच्या घरी नळ आहे, तर तुमचा वेळ पण वाचला आणि कामावर तुम्ही वेळ पण पोहोचले. तर त्यासाठी त्यांना प्रोव्हाइड केलं की तुम्ही जर 100% वसूल झाली तर आपण सोलरवर आहे तर नळाला मीटर लावले तर तुमची पाण्याची बचत होईल, बिल पण तुम्हाला जास्त येणार नाही. जर सोलरवर हे केलं तर बिल पण येणार नाही आणि मीटर लावलं तर म्हणजे पाणी वाया न जाता मीटरमुळे बरोबर म्हणजे तुम्ही पाणी पद्धतशीर वापरा असं त्यांना म्हणजे समजूत काढून.
0: वा, तुम्ही त्यांचं मन वळवलं आणि मग त्यांनी जे पाणी वापरता शुल्क आहे ते तुम्हाला द्यायला
1: सुरुवात केली.
0: आणि मग तुमच्या या कार्याची जी पोच पावती आहे ती म्हणून तुम्हाला माननीय राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला मिळालं ते सौभाग्य लाभलं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर सांगा हा सगळा प्रसंग कसा होता.
1: जेव्हा आमची 100% पूर्ण वसुली झाली तेव्हा आम्हाला जिल्ह्यातून अशी निवड झाली होती आमच्या गावाची, म्हणजे जिल्ह्यातून पहिल्या नंबरवर आमचं गाव होतं की कुठेच अशी 100% वसुली झालेली नव्हती आणि महाराष्ट्रातनं तिसऱ्या नंबरचं. तर मला माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती यांच्या कार्यक्रमाला जल महोत्सव 11 मार्च 2026 इथे विज्ञान भवन दिल्लीला मला म्हणजे कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि तो प्रसंग असा वाटला मॅडम की म्हणजे तिथे जाणं म्हणजे खूप सौभाग्याचं काम.
0: नक्कीच,
1: कोणालाही अशी संधी मिळत नाही आणि मला ती संधी म्हणजे माझ्या गावकऱ्यांनीच मिळून दिली. तर मी त्यांच्यासाठी मी पूर्ण गावकऱ्यांचे सरपंचच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी जर 100% वसुली दिली नसती तर मी त्या कार्यक्रमाला पोहोचली नसती. तर तिथे गेल्यानंतर मॅडम खूप छान वाटलं की आपण राष्ट्रपतीच्या कार्यक्रमात बसलो आणि तिथे आपण सर्टिफिकेट घेऊन आपल्याला ते समर्पित करत आहे.
0: तिथे
1: सन्मान झाला आमचा राष्ट्रपतीचा म्हणजे सर्टिफिकेट देऊन आम्हाला सन्मान झाला. तिथे
0: कोण तुमच्या बरोबर आलं होतं आणि तो सगळा प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तिथे माझ्यासोबत फक्त माझा मुलगा आला होता कारण का आम्ही 5 लोकांच्या तिकीट बुक केल्या होत्या.

0: पण त्या कार्यक्रमाला फक्त ज्यांना तिकीट मिळाली होती तेच लोक आतमध्ये जाऊ शकते, बाकी बाहेर होते. तर म्हणून मग सगळे थांबून गेले, म्हणजे तिकडे येऊन म्हणजे दिल्लीला येऊन का अर्थ आहे, म्हणून ते बाकी गावातच थांबले. पण मी एकटीनं जाते, मी माझ्या मुलाला सोबत घेऊन गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर जे आमचे तळवी सर होते त्या सरांना म्हटलं की सर माझा एकच मुलगा आहे आणि बाकी लोक जे होते आमच्यासोबत जे 11 लोक होते त्यांच्यासोबत कोणा कोणी आलंच होतं. तर त्या लोकांना 4-5 लोक जे होते बाहेर न थांबता तळवी सरांनी खूप छान प्रकारे याला त्याला विनवणी केली, रिक्वेस्ट केली की फक्त यांच्यासोबत एक स्टुडंट आहे, एक माझ्यासोबत स्टुडंट होता म्हणजे माझा मुलगा, एक जी आशा वर्कर तिच्यासोबत एक स्टुडंट तिची मुलगी, तर हे बाहेर न राहता बा यांना पण म्हणजे आतमध्ये जर बसू दिलं तर फार छान. तर मग त्यांनी त्या सरांनी आम्हाला म्हणजे माझ्या मुलांना म्हणा की सोबत जे होते त्यांना तिथं निमंत्रण पत्रिका देऊन आतमध्ये बोलवलं की कसून तपासणी झाली की तिथे पर्स पण सुद्धा सोबत नेऊ दिले नाही. इतकं छान वाटलं आणि म्हणजे माझ्यासोबतच्या सर्व लोकांना सुद्धा येऊ दिलं त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे त्या सरांची आम्ही धन्यवाद म्हणतो.
1: वा वा. आणि माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला सन्मान चिन्ह मिळालं, तो क्षण कसा होता, कसं वाटलं त्यावेळेस?
0: तो क्षण तर असा म्हणजे सांगू नाही शकत मॅडम, खूप खुशीचा क्षण होता. खूप छान वाटला तिथे त्या म्हणजे आतमध्ये गेलो तोच क्षण इतका छान वाटला, ते तर मग सर्टिफिकेट मिळालं तेव्हा खूपच वेगळं वाटलं.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणि गावी परत आल्यावरती कसं साजरं केलं सगळ्यांनी?
0: जेव्हा मी तिथे गेले आणि जसं म्हणजे फोटो लगेच मी इकडे जेव्हा पाठवले सरांचे फोन होते ते काही फोटो पाठवा, लोकमत वर वाल्यांचे फोन होते की फोटो पाठवा, मी गावाला पोहोचेपर्यंत पेपरमध्ये न्यूज येऊन गेले. प्रत्येकाने जे विरोधक लोक होते त्यांनी सुद्धा माझा स्टेटस ठेवला, मला पूर्ण नागपूर जिल्ह्यातून इतके फोन आले कॉंग्रॅच्युलेशन मॅडम कॉंग्रेस आणि अमरावतीतून, म्हणजे कारण मी आशा वर्कर होती ना त्याच्यामुळे मी सुरुवातीला आशा वर्कर असताना तालुक्याची अध्यक्ष होती म्हणजे युनियनची, तर त्याच्यामुळे मी सगळ्या इकडे ओळखीची होती. नागपूर जिल्ह्यात कुठे मिटिंगला येत जाणं तर सगळ्या ओळखी, सगळ्या माझ्या मैत्रिणी का आणि सरपंच लोक जे आहात, आता महाराष्ट्र राज्य सरपंचचे आम्ही ग्रुप आहे, तर सर्वांनी मला कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन मॅडम अभिनंदन, आणि प्रत्येकाने स्टेटस लावले ते प्रत्येक जण वाट पाहते की मी कधी गावात पोहोचतो आणि कधी चांगला सन्मान करतो आणि माझा गावात येऊनही चांगला सन्मान केला लोकांनी.
1: क्या बात आहे, हे सगळं ऐकताना आम्हालाही खूपच आनंद होतोय आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपलं आम्ही अभिनंदन सुद्धा करतो आणि असंच यश तुम्हाला कायम मिळत राहो ही पण सदिच्छा आहे आमची. आणि आता एक सरपंच म्हणून किंवा एक जागरूक नागरिक म्हणून भविष्यात काय योजना आखल्या आहेत आपण ते सांगावं आम्हाला.
0: सरपंच म्हणून म्हणजे गावात योजना, तर आता तर ज्या योजना पाहिजे त्या तर आम्ही आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवल्या, पण आता ज्या ज्या योजना येतील त्या नक्की आम्ही गावात पोहोचू हे 100% मी तुम्हाला ग्वाही देतो इथे. म्हणजे कोणत्या जरी योजना आल्या तर मी त्या माझ्या गावात करणच करून दाखवीनच, आणखी म्हणजे 2.5 वर्ष राहिले त्या 2.5 वर्षात मी पूर्ण करून दाखवीन.
1: क्या बात आहे. शारदाताई आपण एक म्युझिकल ब्रेक पुन्हा घेणार आहोत आणि आपल्या आवडीचं गाणं आपण सगळ्यांबरोबर ऐकू, तर कुठलं गाणं ऐकणार आपण?
0: मेरे दोन मोल रतन एक ही राम और एक लखन.
1: वा, खूप छान गाणं आपण सांगितलं, आपण ऐकूया सगळ्यांबरोबर.

0: कराव्या असं वाटतंय, पण वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता
1: मॅडम? म्हणजे मला सरांनी, मासटकर सरांनी आमंत्रित केलं, म्हणजे त्यांनी मला इथपर्यंत आणलं. सर्वात प्रथम मी त्यांचं म्हणजे धन्यवाद मानतो त्यांना, की त्या ते सर्व ते त्यांनी इथपर्यंत बोलावलं. कारण का मी इथपर्यंत येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. हा, आणि जे मी कार्य केलं त्या कार्यामुळे पण सुद्धा इथपर्यंत आलो आपण, दिल्लीपर्यंत गेलो. तर मी प्रत्येकाचं म्हणजे आकाशवाणी माझ्या गावांच्या लोकांचं, मासटकर सरांचं आणि सगळ्यात माझ्या टीम तर्फे मी सगळ्या टीम तर्फे मी प्रत्येकाचा हे धन्यवाद देतो. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने जे आपल्याला पद दिलंय, प्रत्येक गावातून जे सरपंच पद आपल्याला दिलंय प्रत्येकाला, तर प्रत्येक सरपंचने असं एकच निष्ठा ठेवला पाहिजे की मी माझ्या गावासाठी म्हणजे कुठून तरी भांडून काम आणायचे. आम्ही जेव्हा आमदाराकडे जाते भांडून काम आणावं लागते, देत नाही तरी आणावं लागते भांडून. तर प्रत्येकाने असं ध्येय ठेवलं पाहिजे की मी माझ्या, मला जे पद दिलं आहे तर त्या पदाचा मी चांगल्या प्रकारे फायदा घेईन आणि माझ्या गावासाठी जे काही करता येईल ते मी चांगल्या प्रकारे करेन, असं प्रत्येक सरपंचाने एकनिष्ठ राहून आपल्या गावासाठी पराक्रम केला पाहिजे.
0: नक्कीच. शारदाताई धरवाळ, आज भारसिंगी गावच्या सरपंच या नात्यानं आपण आकाशवाणीच्या आमच्या स्टुडिओत आलात, आणि जी जलजीवन मिशन आहे केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाते ती तुम्ही 100% यशस्वी करून दाखवली, आणि आजवरचा तुमचा जो कार्यकाळात काय काय तुम्ही कार्य केलं, कसा अडचणींचा सामना केला याविषयी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या, त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भारसिंगी तालुका नरखेड गावच्या सरपंच शारदा धवराळ यांची मुलाखत ऐकली. आम्ही आशा करतो यातनं तुम्हाला सुद्धा नक्कीच लाभ होईल आणि प्रेरणा सुद्धा मिळेल. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

श्रोते हो आत्ताच आपण इंद्रधनुष्य हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो थोड्याच वेळात ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हां, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा, सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते. की एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार

0: आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे, याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणजे जेवढी त्यांची

0: सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
1: नक्कीच.
0: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
1: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते, त्या टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं आहे,
0: महत्त्वाचं आहे डेफिनेटली.
1: ही पण गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
0: बिईंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाही आहेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे. आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
1: बरोबर.
0: मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
1: बरोबर आहे.
0: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
1: बरोबर.
0: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे, त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्यासमोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात. डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चाल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहे, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मॉरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
1: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
0: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
1: अगदी अगदी. मॅडम, आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: ते जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बर,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की FIR दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनच्या कामाचा लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहेत त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी 1च कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं मग ते अशा केसेस चालवण्यासाठी 1च कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस केस टाकू असं म्हणून उपयोग
0: नाही, त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच.
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच.
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं, एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू.

0: करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडत आहेत, गंभीर गुन्हे घडत आहेत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेचं
1: गरजेचं आहे.
0: जरी समजा एक वर्षाच्या ट्रायल, इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला एक वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे, झालं, सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल, सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे, तिकडे मग इथे एक वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टानी एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ती हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं.
1: बरोबर.
0: पुढे जरी हायकोर्टानी कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो, आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मघाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठंतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं, प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा, आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर.
0: आणि अशा लोकांना दया कितपत दाखवावी हाही मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर.
0: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा, माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं
0: खूप
1: आणि दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
0: FIR बाबतीत अनेक जजमेंट मध्ये, ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्णेश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्यूजचे राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मॅन्डेट, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलच्या अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील, त्यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे, तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाहीत आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
1: बरोबर.
0: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
1: अगदी अगदीच. एकंदरीत
0: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्यात त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIR बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
1: बरं.
0: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरज

0: आहे, तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
1: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल, हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
0: बरोबर आहे.
1: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे, स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही, हे देणं कंपल्सरी आहे.
0: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो, त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
1: मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये,
0: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या, ऍसिड अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसं आहे, आता हे कॉम्पेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कॉम्पेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी विक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काय कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कॉम्पेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल, याच्यासाठी तिला काय करू शकतो, हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
0: खरंच मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरलं जातं किंवा जे काही
1: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्याचा, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला हवं,
1: मानसिकता ती बदलणं खूप आवश्यक
0: आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी, हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
1: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं, तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो, हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
0: खरोखर
1: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
0: देवाचं
1: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा, ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
0: खरोखर
1: जसं की आपण अनुसया नंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
0: अंजनी पुत्र
1: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव

0: तर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळं देतो रिश्वत, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनीमधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय, आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं, हे आपल्या हातात आहे.
1: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये, तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
0: या गोष्टी आपल्याला संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून भेटतात, आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य, प्रत्येकाचं कर्तव्य.
1: खरंच आहे. आणि कैक वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात, पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं
0: हे
1: व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे, ही गोष्ट कुठेतरी आज समाजात
0: पडली पाहिजे,
1: रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणजे कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरतं, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय आहे.
1: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
0: याची काळजी तुम्ही
1: घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही. असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल, तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
0: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
1: नक्कीच नक्कीच
0: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे, तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं?
0: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
1: खरोखर खरोखर. मॅडम, आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक, महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम, नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत, याविषयी जाता जाता आपण काय सांगाल?
0: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मगाशी मी सांगितलं की विक्टिम कंपल्सरी, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो, वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो, पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय? जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे, नंतर तो आरोपी सुटला जातो, पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे, त्याच्याबद्दल काय? कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच.
0: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा, की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपेन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट्स असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल, हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक आहे.
1: खरोखर खरोखर एकंदरीतच

0: महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
1: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं,
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसारमाध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतील किंवा बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तो वैयक्तिक भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळा स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात, तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
0: एक चुकीचा निर्णय
1: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
0: खरंच आहे, म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
1: तर गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
0: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण, उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

0: त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली, त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हेयम दुःख मनागतम म्हटलेलं आहे, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच,
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित, प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम, हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय. पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात?
0: आपण महिला

0: ना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो. अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो. चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो. पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या. जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य वेळी डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मलविसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव, व्यवस्थित जेव, सगळं खायला पाहिजे. अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय. वेळ काढला तुम्ही एक तास, पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस, 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंतच संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी. हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की आपण बसतो, उभे राहतो,
1: बरोबर,
0: मग आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर.
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे, याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते. आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्शुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपि अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण, वृद्ध,

0: अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदीच,
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बर.
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो.
1: बर.
0: आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध.
1: अच्छा.
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासनं
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील, तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा. म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर ज्याला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
1: अगदीच.
0: हा, ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे देखतील, किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी 1-2 उदाहरण म्हणले तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती. ती तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तर त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या. अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्टच चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो. पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
0: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी असणं करायची नसतात. कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासाने आपण योगाभ्यास करू शकतो. पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो.
1: म्हणून कारण आहे योगासनाची सकाळची
0: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
1: तर मॅडम आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिला

0: आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगायला मैत्रिणींना?
1: मैत्रिणींनो, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्ययोगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली असते की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्ययोग, तर सांख्ययोगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला, आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
0: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात तो वनिता मंडळाचा कार्यक्रम. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, अनेक ऐतिहासिक सामाजिक तमाशापटांमधून ज्यांनी विविध प्रकारच्या भूमिका रंगवत आपल्या बहुविध प्रतिभेचा प्रत्यय दिला असे ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता नुकतीच झाली, त्यानिमित्त आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सूर्यकांत मांढरे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीची 2 गीतं आहेत आकाशगंगा या चित्रपटातली, लता मंगेशकर यांनी गायलेली, पी सावळाराम यांची रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो, ध्रुव या चित्रपटामध्ये 1938 साली श्री विष्णूची भूमिका साकारून चित्रपट सृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा त्यांनी श्री गणेशा केला.

बाळा जो जो रे, शिकलेली बायको, कन्यादन, स्त्रीजन्म ही तुझी कहाणी या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातली लता मंगेशकर यांच्या स्वरातली, वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली पी सावळाराम यांची ही दोन गीतं.

श्रोते हो, बाळा जोझरे या चित्रपटापासून उषा किरण सूर्यकांत मांढरे ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. उषा किरण सूर्यकांत मांढरे या जोडीनं पुढं 12 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता भाऊबीज या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतानं.

या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारत

भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोहोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं.
एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कार

0: पुरस्कारांना गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1-154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40 झाली आहेत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 एसटी बसेस

0: यात्रेकरूंसाठी धावणार आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव.
1: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बिओलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे, तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे. याचप्रमाणे शिरपूर, साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात 1752 बीएलओ कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे. जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे. यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत. त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 3,510 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील 1,241, साक्री तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली. आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा

सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला इंद्रपाल कोल्हेकर यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर कल्याण इनामदार यांचं गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरा

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं हे गीत, रचना बळवंत लामकाने यांची.

अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं बळवंत लामखाने यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच स्वभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी काही निराळा नाही. आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी अशी पाडगावकरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मुळात पाडगावकरांचा जन्म हाच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ह्या गावचा, त्यामुळे त्यांच्या कवितेवर कोकणातील निसर्गाच्या सौंदर्या

0: त्यांची छाप ही आपसुकच पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या गावच्या मातीतली पावसाची ओढ, त्याचबरोबर त्यांचं आणि निसर्गाचं असणारं नातं, हे त्यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. चला तर मग ऐकूयात ही कविता, वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. वाळूत रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. वाळूत रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धोधो हसत जांभया डोंगर नहायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची. हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळवायचं, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. श्रोते हो, वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेत पाडगावकर असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस जो पडायचा तो माया करीतच, अगदी आईसारखा. म्हणजे त्रासदायक वाटायचा नाही बरं, तर हवा हवासा वाटणारा. त्याची पिरपीर ही त्रासदायक वाटायची नाही, तर आई जशी आपल्या लेकराला, थकलेल्या बाळाला छान थोपटवते आणि त्या बाळालाही शांत नीज येते, तशीच ह्या पावसामुळेच शांत नीज यायची. एवढंच कशाला, तो पाऊसच शांत निजवायचा. इतकंच नाही तर वेंगुर्ल्याचा हा पाऊस इतका लाड करतो की असं वाटतं तो प्रेमाने कुशीतच घेतोय. वाळूत ज्या होड्या किनाऱ्यावर लावल्या जायच्या, त्याही जणू ह्या पावसात अगदी चिंब भिजायच्या. एरवी एखाद्या फकीरासारखी ही माडाची झाड भासायची, पण या पावसात तीही मनसोक्त भिजायची. अहो थोडक्यात काय, तर हा पाऊस सगळ्या सगळ्यांना आपलासा वाटतो आणि आपलासा करतो सुद्धा. पण मग हा पाऊस यायचा कसा? पाडगावकर म्हणतात, झऱ्यांनी धो धो हसत. म्हणजे काय? तर एक प्रकारे पावसाच्या येण्यानं झरे फुटायचे आणि झरे फुटणं हे त्या पावसाचं हसणंच वाटायचं. एरवी कसला धो धो कोसळतोय पाऊस, अशी कृत्रिम उपमा दिली जाते पावसाला. पण पाडगावकर मात्र म्हणतात, अहो ते पावसाचं कोसळणं नाही तर मंद असं त्याचं हसणंच आहे. किती सुंदर उपमा आहे ना. कोकणातील लाल कौलं, अंगणातलं साफ्याचं झाड, कोकणातली लाल लाल माती, हे सगळं काही मग पावसामुळे मोहक वाटायचं. थेंबोणी म्हणजेच पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची नक्षी तयार व्हायची, मोती तयार व्हायचे, ते काही विलक्षणच असायचे. झाड देखील हिरवीगार गाणी गातच झुलायची आणि कवी म्हणतात, येरे येरे पावसा असं माझ्या स्वरात साथ देत तोही पाऊस गायचा. असा हा वेंगुर्ल्याचा पाऊस नुसता बरसायचा नाही तर तो माया देखील करायचा. खरे श्रोते हो, मुंबई सारख्या मायानगरीत राहणाऱ्याने कोकणातला माया करणारा हा पाऊस आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण मूलस्थानी मृद आणि जलसंधारणाचे उपाय कशा पद्धतीनं करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की याशिवाय कुठल्या प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला अधिकाधिक प्रमाणात पावसाचं पाणी आपल्या शेतात मुरवता येईल आणि त्याचा विनियोग करता येईल. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा साठा हा जलद गतीनं वाढवण्यासाठी प्रत्येकानं आपलं शेत जे आहे ते सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून शेतातून वाहून जाणारं पाणी जे असतं ते मूलस्थानी अडवून जिरवणं ही काळाची गरज आहे. शेतातील खालच्या भागामध्ये योग्य आकाराचं आपण शेततळ देखील खोदू शकता. शेतातील जास्तीचं वाहून जाणारं पाणी यात साठवून ठेवणं हे आपल्याला शक्य होईल. अशा प्रकारे जिरवलेलं पाणी आपण बोअर किंवा मग विहिरीतून मर्यादित प्रमाणात उपसा करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. याशिवाय आपल्याला शेतकरी बंधूंनो, शेततळ करणं हे कसं फायद्याचं राहील हे देखील आपण बघूया. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे PKV मॉडेल या प्रकारात शेततळ हे एक अविभाज्य अंग आहे. मूलस्थानी जलसंवर्धन करायचं झाल्यास जास्तीचं पाणी आपण या शेततळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. पुढे या पाण्याचा आपल्याला जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा वापर करता येतो. साधारणपणे एकूण जे आपल्याकडे जमीन आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या 1% क्षेत्रावर योग्य आकाराचं शेततळ आपण खोदून घ्यावं. शेततळ शक्यतो अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या जवळपासच्या वरच्या बाजूला घ्यावं. महत्वाचं म्हणजे शेतात पाणी वाहून जात असेल तर त्याला बांध घालून किंवा अडवून त्याचा विनियोग आपल्याला या शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी करता येईल. शेततळ्यासाठी मात्र जागा निवडताना जमिनीची पाझर क्षमता ही चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे. याशिवाय काही जलसंधारणाचे उपाय हे देखील आपल्याला करावे लागतील. फळझाडामध्ये आपण पावसाळ्यापूर्वी नांगरांना आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. शेतातील उघळीवर गवत, दगड, माती आणि झाडांच्या फांद्या याचा उपयोग करून आपण बांध घालावे, जेणेकरून जागीच पाणी हे मुरल्या जाईल आणि त्याचा आपल्याला शेतासाठी उपयोग होईल. ज्या ठिकाणी जास्त उतार आहे अशा हलक्या प्रकारच्या जमिनीत मात्र आपण सलग कंटूर चरावर फळबाग देखील लावाव्यात किंवा मग वणकुरण देखील विकसित करावं. तर अशा पद्धतीनं उपाययोजना ज्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्या आहेत त्या आपण जर आपल्या शेतामध्ये केल्या तर निश्चितच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीत मुरवता येईल, पर्यायानं आपल्या शेतातील पाण्याची पातळी ही वाढवता येईल आणि त्याचा विनियोग आपल्याला पिकांसाठी देखील करता येईल.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन

0: पण होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बाबा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढा आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजावून सांगतो की तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची

0: लाईट पिवळा राहील जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, त्याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्स वाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसर होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाब स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: असं समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.
2: परिसर कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईशी ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, त्यांच्या मेंडोलिन वादनात राग श्री आणि हमीर कल्याण आपण ऐकणार आहोत. रचना त्यागराजा आणि मुत्तुस्वामी दीक्षितर यांची आहे. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी तर व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली आहे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन.

0: नादब्रह्मा कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांनी मेंडोलिनवर बजावलेला राग श्री आणि हमीर कल्याण आत्ताच आपण ऐकलात. त्यांना मृदंगमचे साथ केशव भारद्वाज यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत

भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला, तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली.

स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे, तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या.

0: लढावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या व्ह्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR ॲप्सेत 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या या दुसऱ्या सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचे 5 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

पाच वाजून 2 मिनिटं होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांची, तर मृदंगम संगत

आपण ऐकत होतात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अभोगी वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता सुब्रमण्य बालसुब्रमण्यम यांची तर मृदंगम संगत देवानंद मेनन यांची. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

हाय, हॅलो आणि नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावर एक छानस स्मित हास्य आणण्यासाठी आणि मनात एक छोटासा पण महत्वाचा विचार रुजवण्यासाठी मी तुमची रेडिओ मैत्रीण धनश्री घेऊन आली आहे तुमचा आवडता युवावाणी कार्यक्रम. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. आपण शॉपिंगला जातो कपडे घ्यायला आणि परत येताना काय घेऊन येतो बरं? 10-12 मस्त प्लास्टिकच्या पिशव्या. आणि त्या पिशव्या आपण इतक्या प्रेमाने वापरतो, इतक्या छान त्या कपाटात ठेवतो की काही दिवसांनी कपाट उघडल्यावर त्या पिशव्याच आपल्याला म्हणतात, सरप्राईज, आम्ही अजून इथेच आहोत. मित्रांनो, खरंच घरात एक तरी कुठलं तरी ड्रॉवर असं असतं नक्कीच ज्यामध्ये फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचंच राज्य असतं. पण हीच गंमत जेव्हा पर्यावरणावर येते तेव्हा त्यात मजेशीर असं काहीच राहत नाही. कारण एक प्लास्टिकची पिशवी वापरायला काही सेकंद लागतात हो, पण ती नष्ट व्हायला शेकडो वर्ष लागून जातात. मग आता तुम्ही सगळे विचाराल की अगं बाई, काही उपाय तरी सांग. उत्तर अगदी सोपं आहे. पेपर बॅग्स किंवा क्लोथ बॅग्स म्हणजे नेचर्स बेस्ट फ्रेंड. चला एक गेम खेळूया. तुमच्या मनात पहिला विचार काय येतो ते बघूयात बरं. प्लास्टिक काय आलं तुमच्या डोळ्यासमोर? कचरा, प्रदूषण, नदीत तरंगणारा कचरा, बरोबर ना? आणि आता दुसरा शब्द सांगू, तो म्हणजे पेपर बॅग्स. मग आता काय आलं डोळ्यासमोर? झाड, हिरवळ, पर्यावरण, स्वच्छता आणि जबाबदारी. फरक फक्त एका पिशवीचा, पण परिणाम संपूर्ण पृथ्वीवर. मित्रांनो, मला सांगा, आज आपण AI वापरतो, UPI वापरतो, ऑनलाइन शॉपिंग करतो, पण मग एक पेपर बॅग वापरणं खरंच इतकं कठीण काम आहे? कधी कधी दुकानदार विचारतात ना, पिशवी हवी का? अशा वेळी आपलं उत्तर असलं पाहिजे, नको, माझ्याकडे माझी पिशवी आहे. हे वाक्य जरी छोटं असलं तरी पर्यावरणासाठी ते खूप मोठं आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. आणि ही जबाबदारी फक्त माझी किंवा तुमची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. श्रोते हो, आता ऐकूया सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण संपदा शेनमारे हिच्या बरोबर.

त्यांचे विचार, कार्य, स्वातंत्र्यासाठी सहन केलेल्या असह्य वेदना अगदी तशाच सर्वांच्या आठवणीत जाग्या आहेत. अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन ही शपथ कायम राखत जगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या अत्यंत प्रेरणादायी जीवन प्रवासाला आपण नक्कीच जाणून घ्यायला हवं मित्रांनो आजच्या सांजवेळ या मालेत. 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात जन्मलेले विनायक दामोदर सावरकर लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच वाचनाकडे त्यांचा ओढा होता. विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण, महाभारत, विविध बखरी आणि इतिहास ग्रंथ, काव्यग्रंथ इत्यादी साहित्यांचा तसंच संस्कृत साहित्याचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देशविदेशांतील परिस्थितीचं तल्लख भानही त्यांना येत गेलं होतं. सावरकर हे वृत्तीनं कवी होते आणि उत्तम वक्तृत्वही त्यांनी अभ्यासपूर्वक कमावलं होतं. पुण्याचा कमिशनर रँडचा खून केल्यानं ब्रिटिशांनी चाफेकर बंधूंना फाशी दिली आणि त्यांच्या या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करण्याची शपथ घेतली आणि 1899 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्त समूह हे गुप्त मंडळ स्थापन केलं. तर प्रकट चळवळींसाठी एखादी संस्था असावी या हेतून जानेवारी 1900 मध्ये मित्र मेळा ही संघटना स्थापन केली आणि स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचं व्यापक जाळं त्यांनी निर्माण केलं. 1904 मध्ये ह्या मित्र मेळाचं रुपांतर अभिनव भारत या संस्थेत झालं आणि या संस्थेच्याच तरुण क्रांतिकारकांनी इंग्रजांना विविध क्रांतिकारी मार्गांनी नामोहरम करण्याचे प्रयत्न केले. मग भारत मंत्र्यांचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा खून करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंगरा असोत वा नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा खून करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे क्रांतिकारक इंग्रजांना भारतावर राज्य करणं अगदी कठीण होऊन जाईल यासाठी सतत झटलेत. पण 1910 मध्ये जॅक्सनच्या हत्या प्रकरणात सावरकरांनी लंडनहून आपल्या भावाला पाठवलेल्या बंदुकीचा वापर जॅक्सनच्या हत्येसाठी करण्यात आल्याचा आरोप सावरकरांवर होता आणि त्यासाठी त्यांना अटक करून SS मौर्य नावाच्या जहाजावरून भारतात आणलं जात होतं. आणि मित्रांनो हे जहाज जेव्हा फ्रान्समधील मार्सेलिस बंदरामध्ये थांबलं होतं तेव्हा सावरकरांनी बोटीतून उडी मारली. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत जात फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचं म्हणणं कळलं नाही आणि फ्रेंच बंदर अधिकाऱ्यांनी त्यांना ब्रिटिश सरकारकडे परत सोपवलं आणि भारतात परतल्यानंतर सावरकरांना एकूण 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि या काळ्या पाण्याची अमानुष जाचाची शिक्षा भोगण्यास अंदमान निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं. मित्रांनो अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलला काळ्या पाण्याची शिक्षा का म्हणत असतील असा प्रश्न दरवेळी आपल्या सर्वांच्याच मनात येतो हो ना. कारण मित्रांनो अगदी कल्पनेपलीकडची अमानुष वागणूक, क्रूर यातना इथल्या भारतीय कैद्यांना देण्यात यायच्या. इथल्या जीवनाचं वर्णन म्हणजे आंघोळीला पाणी नाही, प्यायलाही धडपाणी नाही, खायला अन्न असं की खाताच जुलाब होईल, कामावर नेता नाही मानेपासून ते पायापर्यंत बेड्या असत आणि अशा परिस्थितीतही मजुरीची कामं करावी लागत. कामासाठी बैल नसायचे तर त्या जागी बैलांचे काम कैद्याला करावं लागत. सावरकरांनीही त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की 20 फेऱ्यांमध्ये जिथं मजबूत माणूस चक्कर येऊन खाली पडू शकतो तिथं त्याला दिवसभर नांगरणी करायला लावायचे. मात्र दिवस असा संपत नाही तर बैलाप्रमाणे राबल्यानंतरही नारळाच्या शेंड्यांतून भुसा काढायचा. एवढं करूनही जीव वाचला तर जुने दोर घासून त्याचे धागे वेगळे करावे लागायचे ज्यामुळे हातातून रक्त जायचं. जरा कुणाला उशीर झाला तर कातडी सोलून निघेपर्यंत सैनिकांकडून मारल्या जायचं. एवढ्या असह्य वेदना सहन करत काम करणं आणि तरीही दिलेल्या कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्यास होणारा आणखी वेगळा भयानक छळ. मित्रांनो माणसाला मरण सोपं वाटावं इतकं या तुरुंगातलं जगणं भयप्रद होतं. पण मित्रांनो धन्य आपले थोर भारतीय क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना या अमानवीय क्रूर छळाला सहन करतानाही मरण

अनादिमी अनंतमी, अनादिमी अनंतमी अवध्यमी मला, मारी लरिपू जगती असा कवळ जन्मला। सांज वेळ या मालेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, या ओळींतील शब्दांप्रमाणेच अगदी अनादि अनंत काळ ज्यांचं नाव आणि स्मृती सर्वांच्या मनात प्रकाशित राहील ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। अजून

नव्हे तर मातृभूमीची आस होती. या बंदिवासातच तर कोठडीच्या भिंतींवर आणि नंतर प्रत्येक भारतीयांच्या मनावर कोरलेले त्यांचे ते शब्द, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. काळ्या कोठडीतील त्या काळ्या दिवसांतही मातृभूमीवरच्या प्रेमाची भावोत्कट संवेदना भिंतींवर कोरत कोठडीच्या भिंतींवर काट्याकुटांनी महाकाव्य लिहिणारे सावरकर हे जगातील एकमेव महाकवी. मित्रांनो, या बंदिवासात राहून भारत मातेला स्वतंत्र करण्यात आपण योगदान देऊ शकणार नाही याची जाणीव असलेल्या सावरकरांनी 6 दया याचिका ब्रिटिशांना सादर केल्यात. शेवटी त्यांच्या याचिकेवर विचार करत 2 मे 1921 रोजी सावरकर बंधूंना अंदमानहून भारताच्या मुख्य भूमीवर हलवण्यात आलं आणि 6 जानेवारी 1924 ला सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आलं. राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग न घेण्याची ब्रिटिशांची अट सावरकरांना मान्य करावी लागली. पण तरीही मातृभूमीच्या आणि देशवासियांच्या सेवेसाठी अनेक महत्वपूर्ण कार्य त्यांनी चिरंतर चालू ठेवले. याही कालावधीत त्यांनी भाषण, लेखन, आंदोलन, हिंदू संघटन, अस्पृश्यता निर्मूलन, व्यायाम प्रसार, स्वदेशीचा आग्रह असे विविध कार्यक्रम राबवलेत. आणि म्हणूनच नाशिक ही जरी सावरकरांची जन्मभूमी असली तरी रत्नागिरी ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी ठरली. हे मातृभूमी, तुझसाठी मरण ते जनन, तुझ विण जनन ते मरण, तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. या आपल्या शब्दांना खरे जागत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हर तऱ्हेनं मातृभूमीच्या सेवेसाठी आपला प्रत्येक श्वास मोजला. अंतिम श्वासापर्यंतही फक्त मातृभूमीकरिता प्रेमच त्यांच्या रक्तात वाहिलं आणि अशी ही प्रेरणादायी क्रांती ज्योत मातृभूमीच्या सेवेसाठीच झटता झटता 26 फेब्रुवारी 1966 रोजी अनंत काळासाठी मालवली. पण तरीही अनादि अनंत काळापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून मिळालेली प्रेरणा, देशप्रेम, देशभक्तीची ज्योत मात्र सदैव भारतीयांच्या मनात अशीच तेवत राहील.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि त्यांच्या कार्याला मनोभावे स्मरण करत आजच्या या सांजवेळ मालेतून मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर वळूया तरुणाई या मालिकेकडे, ज्यामध्ये कथ्थकच्या पावलांवरून घडलेली ओळख या विषयावर गौरी जथे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: किडतक थुन थुन थुन थुन ना तिटता धाधिनता किड धाधिनता क तीट धाधिनता क तीट धाधिनता किडधेत धाधिनता क तीट धा थुन त धा क तीट धा थुन त धा क तीट धा न थुन त धा न थुन त धा.
2: वा वा वा वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात. हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या तरुणाई या मालिकेत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या काळात करिअर म्हटलं की इंजिनिअरिंग, मेडिकल, आयटी, मॅनेजमेंट ही अशी काही ठरलेली क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर येतात. पण काही तरुण असेही असतात जे गर्दीच्या वाटेने न जाता स्वतःची वेगळी वाट निर्माण करतात आणि त्या वाटेवर स्वतःची ओळख घडवतात. आपण भेटणार आहोत आज अशाच एका युवा कलाकाराला जिने आधुनिक युगात भारतीय संस्कृतीचा ठेका जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. कथ्थक सारख्या शास्त्रीय डान्स फॉर्मला केवळ छंद न मानता त्यांनी त्यालाच आपलं ध्येय, करिअर आणि आयुष्य बनवलं आहे. विशेष म्हणजे स्वतः कथ्थकच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असताना त्या मुंबईतील प्रतिष्ठित नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये कथ्थक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या

0: यासारखंच अनेक युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये भारतीय शास्त्रीय नृत्याची आवड आणि आत्मविश्वास जागवण्याचं मोलाचं कार्य करत आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या भागात आपण भेटणार आहोत युवा कथ्थक डान्सर, शिक्षिका आणि संशोधक गौरी जथे हिला. गौरी, तुझं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल.
0: मला सांग की विज्ञान शाखेपासून कथक पर्यंतचा तुझा प्रवास नेमका कसा घडला?
1: मी सायन्स घेतलेलं आणि कुठेतरी मन माझं नव्हतं मानत की नाही, मजा नाही येत बा, म्हणजे हे मला पुढे परस्यू करायची इच्छा नाही आहे. आणि आईनी छोट्यापणीपासून मला डान्स या क्षेत्रात टाकलं होतं, तर एक मन कुठेतरी तिथे अटकलेलंच होतं. मग मी डिसिजन घेतला की नाही, मला डान्स कथक मध्येच पुढे व्हायचंय.
0: अच्छा, तर मला सांगा की आजच्या तरुणांना कथक म्हटलं की नेमकं बोरिंग काहीतरी वाटतं किंवा एक ट्रेडिशनल पारंपरिक एक डान्स फॉर्म वाटतो, पण तुमच्या दृष्टीने कथक म्हणजे नेमकं काय?
1: कथक माझ्याकरता एक स्पिरिच्युअल पाथ पण आहे. म्हणजे लोक मेडिटेशन करतात, योगा करतात किंवा वेगवेगळे साधनं करतात, बट मला ही हे साधना करताचं साधन वाटतं. म्हणजे खूप रिलॅक्सिंग वाटतं मला ते, आणि बोरिंग मुळात नाही, कारण ते केल्याबरोबर मला इतकं छान आणि मोकळं आणि फ्री वाटतं की मी ते व्यक्तच नाही करू शकत. आणि बोरिंग तर नाही, ते आपल्याला आपल्या ट्रेडिशन्सशी जोडतं, आपली संस्कृती सांगतं की कसं परंपरा चालत आली आहे, इतके दिग्गज करत आले आहे. आणि ते एक ब्लेसिंग आहे की आपल्याला ते शिकायला मिळतंय. आणि मला कोणी म्हटलं होतं की आय एम द चोजन वन, म्हणजे कोणा एकालाच असं, मतलब म्हणजे गॉड गिफ्ट आहे हा, की ही कला करता येते आणि ही नशीब लागतं या कलेला करायला.
0: कारण प्रत्येकाचे बॉडी मूव्ह तशी मूव्ह होत नाही.
1: एक्झॅक्टली, प्रत्येकाच्या अंगात डान्स नसतो.
0: येस.
1: आणि खूप असे मी लोक पाहिले ज्यांना इच्छा असूनही ते नाही डान्स करू शकत, इतकं नाही हे 100% देऊ शकत होते. तर ही कला आपल्याला समजा भेटली आहे तर मग वाय नॉट.
0: अरे वा. मला सांग की सोशल मीडिया, रील्स आणि झटपट मनोरंजनाच्या युगात कथक सारखी शास्त्रीय कला तरुणांनी का शिकावी असं तुला वाटतं?
1: मला असं वाटतं की रील ही फक्त 15 सेकंद 30 सेकंदच्या ड्युरेशनची गोष्ट असते, आणि याच्यामुळे टॉलरन्स पण पूर्ण चालला गेला आहे आताच्या लोकांमध्ये. तर कथक ही एक अशी गोष्ट आहे किंवा कुठलाही आर्ट फॉर्म, तो तुम्हाला स्थिर ठेवणं, तुम्हाला पेशंट ठेवणं, तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करणं आणि एक स्टॅमिना मेंटेन करवतो. बिकॉज आम्ही अस डान्सर्स आम्ही पूर्ण 20-30 मिनिटं सलग करतो, तर इंस्टाग्रामच्या कॅपॅसिटीमध्ये ते बसतच नाही.
0: कितीतरी रील्स बनून चालले.
1: एक्झॅक्टली. सो एक टॉलरन्स येतो, एक स्टॅमिना येतो, एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो तुम्हाला. आणि हे किमान म्हणजे इतकी साधारण गोष्ट तर नाहीच आहे की पटकनच निघून जाईल अशी.
0: तर मला सांगा की कथकने तुमच्या व्यक्तिमत्वात, आत्मविश्वासात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात नेमका कोणता बदल आणलाय?
1: कथक हा माझ्या इतक्या हृदयाचा, म्हणजे इतक्या जवळचा विषय, तर त्यांनी मी इतकी मला मॅच्युरिटी, पेशन्स, कॉन्फिडन्स हा मुद्दा खूप माझ्यात खूप कमी होता. बट कथक मध्ये ना एक दिस इज द ओनली डान्स फॉर्म जिथे आपण पढंत करतो. पढंत म्हणजे आम्ही जे परफॉर्म करणार आहे ते आम्ही आधी बोलून दाखवतो. तर ते बाकी कुठल्या डान्स स्टाईलमध्ये नाही बसत, नाही येत. तर त्या गोष्टीने मला बोलणं कसं आपण आपल्या कम्युनिकेशन स्किल्स वाढवू शकतो आणि कॉन्फिडन्स हा इतका मला त्यांनी दिला आहे कथकने की आता मला स्टेजवरून खाली जरी उतरले मी तरी आय कॅन फेस पीपल इझिली. बस कलाच अशी आहे की ती प्रेमातच पाडते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही आता बोलता बोललात की तुम्हाला पढंत म्हणून दाखवावं लागतं, तर ते नेमकं काय असतं आमच्या श्रोतांना तुमच्याकडनं ऐकायला मिळेल का?
1: हो, पढंत म्हणजे आम्ही आता एक पीस, डान्स पीस करतो आहे. सो आम्ही काय करणार ह्याचं एक आम्ही जस्ट काइंड ऑफ सांगतो की म्हणजे आम्ही आलो स्टेजवर आणि काहीतरी करून टाकलं, पण ज्यांना नाही काही माहितीच नाही आहे काही कथक बद्दल, तर त्या लोकांना काही कळणारच नाही अरे की डान्सर आला कथकार आला काय करून गेला काही कळलंच नाही. सो आम्ही एक हेड्स अप देतो काइंड ऑफ त्यांना की आता हे समजा 3 तालमध्ये आपण काही करत आहे तर ही 16 मात्राच्या बीट सायकल मध्ये काही काही गोष्टी बसवल्या आहेत, त्यामुळे तोडे म्हणा तुकडे

0: परण म्हणा जे तबलाच्या बोल पखावजच्या बोलवर असतात. तर असं आम्ही एक आमच्या आयटम बद्दल सांगतो, त्याला बोलून दाखवतो आणि मग आता तुम्ही बघा याची मजा कशी. एक परण म्हणतात झपताल मध्ये 10 बीट सायकल. किडतक थुन थुन थुन थुन ना तिटता धा धिनता किड धा धिनता कत तिट धा धिनता कत तिट धा धिनता किड धेत धा धिनता कत तिट धा थुन त धा कत तिट धा थुन त धा कत तिट धा न थुन त धा न थुन त धा.
1: वा वा वा वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अगदी फ्रेश वाटला ऐकल्यानंतर. वा क्या बात आहे. तर मला सांगा की अनेक तरुणांना कला क्षेत्रात करिअर करायचं असलं तर घरच्यांकडनं काही ना काही प्रॉब्लेम येतो, किंवा फ्युचरमध्ये आपलं काय होईल या गोष्टीची कधी चिंता वाटली का?
0: जसं मी तुम्हाला म्हंटल, आय वॉज द चोजन वन.
1: येस.
0: सो मला इतकी छान फॅमिली आणि इतके छान पेरेंट्स मिळाले की ज्यांनी मला कधीच एक काही प्रश्न असा नाही विचारला की गौरी तुझं पुढे काय होईल, तू असा विचार कर, याच्यात काय करशील अजून तू. नाही, त्यांनी त्याच्या अजून मी म्हणू शकते की त्यांनी दुप्पट मेहनत केली की मी या क्षेत्रात अजून खूप एक्सपांड होऊ आणि आपलं एक नाव करू. पूर्ण फुल सपोर्ट होता मला आधीपासूनच आणि लकीली माझे सगळे गुरु खूप छान होते, खूप आहेत, खूप छान सपोर्टिव्ह आहेत. माझ्या सगळ्या गुरूंनी मला जे शिकवलं, जसं की श्रीमती मनीषा पात्रीकरजी आणि गुरु पंडित श्री राजेंद्र गंगाणीजी, खूप मोठं नाव आहे, त्यांच्याकडनं मी शिकली. श्रीमती राधिका साठेजी, श्रीमती वरदा पंडितजी आणि श्रीमती जोनाकी राघवनजी, या सगळ्यांना मी खरंच खूप धन्यवाद देते की आज जे आहे मी त्यांच्यामुळे आहे.
1: ओके. तर मला सांगा की आज जर करिअर करायचं असेल कोणाला कथकमध्ये तर त्यांच्यासाठी नेमक्या काय संधी उपलब्ध आहे आणि या क्षेत्रात यायचं असेल तर सुरुवात नेमकी कशी करावी?
0: कथक ॲज अ करिअर म्हणून तुम्ही ही कला आत्मसात करून ॲज अ टीचर तुम्ही पुढे ही आपली ट्रेडिशनल छान सुंदरशी कला तुम्ही अजून पुढे शिकवू शकता आणि ॲज अ परफॉर्मर पण तुम्ही स्टेजेसवर जाऊन असं मोठे मोठे प्रोडक्शन्स बनवून पण ॲज अ परफॉर्मर पण ही कला तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता आणि सगळ्यात वरचं म्हणजे तुम्ही यात PhD सुद्धा करू शकता.
1: अरे वा,
0: येस,
1: क्या बात आहे.
0: आणि सुरुवात म्हटली तर बेसिक म्हणजे गांधर्व महाविद्यालय म्हणून एक आहे जिथून मी केलं आहे इन्स्टिट्यूट, तिथून प्रारंभिक ते अलंकार अशा पूर्ण 9 exams असतात. तर त्या स्टेप वाईज जसं आपण फर्स्ट स्टँडर्ड ते 10th जातो तसंच हे पण आहे.
1: ओके.
0: तर आपण प्रारंभिक पासून सुरुवात करायची आणि आफ्टर 10th किंवा 12th असे काही इन्स्टिट्यूट पण म्हणले आहे. जसं नालंदा नृत्यकला महाविद्यालयामधून मी शिकले तर तिथे काही स्टुडंट्स होते जे 10वी नंतर सरळ तिकडे आपलं फाउंडेशन करायला आले होते. मग तेच बॅचलर्सचा कोर्स केला त्यांनी तिथेच आणि मग मास्टर्सचा कोर्स. हा, तर असे याचे प्रॉपर इन्स्टिट्यूट पण आहेत तुम्हाला परस्यू करायला जे फुल फ्लेजेड कथक म्हणजे डान्स आणि म्युझिक करता पण आहेत.
1: ओके. अरे वा. तर मला सांगा की कथक शिकताना किंवा सादर करताना तुमचा असा कोणता एक्सपिरियन्स आहे का की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की मी जे क्षेत्र निवडलं करिअरसाठी ते अगदी बरोबर होतं?
0: स्टेजवर ज्या क्षणी मी जायची आणि नृत्य करायची, मी स्टेज काय, मी तर क्लासला सुद्धा जायची तेव्हा माझ्या डोक्यात ना काहीच नाही राहायचं, कथ्थक आणि फक्त कथ्थक.
1: ओके.
0: आणि टिल डेट दिस इज द ओनली थिंग जी मला विना म्हणजे कोणी काही कम्पीटच नाही करू शकत, म्हणजे मला खूप कॉन्फिडन्स आहे माझ्यावर.
1: ओके.
0: आणि ही गोष्ट मी अगदी मनापासून आणि खूप जीव ओतून केली आहे आतापर्यंत जीवनात. तर एक ते करत गेली आणि मग असं वाटलं की नाही, दिस इज मेंट टू बी फॉर मी. तर हे माझ्याकरताच झालं आहे आणि अजून कोणत्याच गोष्टीत मी इतके एक्सेल नाही करू शकणार जितकं मी याच्यात करणार, कारण हे माझ्यासाठी बनलंय असं मला वाटलं.
1: ओके ओके ओके. तर तुम्ही कलाकार, शिक्षिका आणि संशोधक अशा अनेक भूमिका सांभाळत आहात, तर या सगळ्यात समतोल कसा साधता, काय लाईफस्टाईल तुमची असते नेहमी?
0: सो इतकं सगळं करण्यामुळे सगळं इंटरलिंक्ड आहे ऍक्च्युली. तर रियाज कायम करत राहणे आणि कथक फक्त परफॉर्मिंग आर्ट्स आहे पण फक्त परफॉर्मन्स मध्ये बंधन नाही आहे त्याचं, खूप वाचन लागतं. नाट्यशास्त्र हा आमचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात सगळं कथक बद्दल आणि सगळ्या डान्स स्टाईल्स बद्दल दिलंय. तर त्याच्या ते वाचणं आणि अजून त्याच्यात रिडिंगचं पण खूप महत्व आहे. आता नवरस

0: म्हणून अष्टनायिका म्हणून असं आमचे काही असतात थीम्स किंवा थिंग्स जे तुम्हाला करायचे असतात तर त्याच्यासाठी वाचन खूप गरजेचं असतं. कारण आता नवरस म्हणलं तुम्ही रौद्ररस रागाचं तर आता तुम्हाला काही साहित्यच नाही माहिती तर तुम्ही कशावर ते ऍक्ट करणार.
1: बरोबर.
0: सो इथे रिडिंगचा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि रिसर्च करता तर भरपूर काही काही तुम्हाला तुम्ही नायकांवर रिसर्च करू शकता, तुम्ही रसांवर रिसर्च करू शकता आणि भरपूर मोठा म्हणजे खूप लोकांना वाटतं की परफॉर्मन्सच असतं पण नाही, खूप डीप याच्यात रिडिंगचं पण साहित्याचं पण खूप महत्व आहे.
1: ओके. तर मला सांगा की भारतीय संस्कृती आणि परंपरा याविषयी आजच्या तरुणांमध्ये पुन्हा आकर्षण निर्माण करायचं असेल तर आपण नेमके कोणते पावलं उचलायला पाहिजे.
0: ऍक्च्युली सध्या आता सगळे खूप मॉडर्नाइज झाले आहे तर काही असे आले आहेत साधनं की तुम्ही म्हणजे वेस्टर्न म्युझिकवर कथक करतात बट माझं असं म्हणणं आहे की त्याची प्युरिटी त्याचीच प्युरिटी राहू द्यावी. तर जसं आहे तसं तुम्ही सादर केलेलं बेस्ट राहील. आणि आता सध्या मी एक रिसर्च केलं, शोभना नारायणजींचा आयडिया एक्सटेन्शन केला.
1: ओके.
0: त्यांनी म्हटलं द्रौपदी चिरहरण इज इक्वल टू डिफॉरेस्टेशन आत्ताच्या काळात.
1: ओके.
0: तर माझं रिसर्च तेच होतं की आपण आधीच्या जे पण काही इश्यूज होते त्यांना आत्ताच्या सोशल इश्यूजनी कनेक्ट केलं आणि ते समोर ठेवलं लोकांच्या तर ते जास्ती लवकर कनेक्ट होतील. आणि तुम्ही ते डान्स थ्रू दाखवलं, कथक थ्रू दाखवलं तर लोकांना तर अजून छान वाटेल की बापरे न बोलता न काही करता फक्त ऍक्ट करून यांनी अभिनय करून ती गोष्ट समजवली तर एक तर त्यांना ती गोष्ट पण समजते, ते अवेअर पण होतात आणि त्यांना शिकायची पण इच्छा होते की जर का कोणी स्टेजवर आपल्याला इतकं अवेअर करू शकत आहे तर आपण पण त्याचा एक भाग बनून ते शिकून आपण पण ही कला शिकावी आणि हे असं पुढे चालवावं.
1: अरे वा, क्या बात आहे, खूप छान. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची मला फक्त एका शब्दात उत्तरे द्यायची.
0: ओके.
1: कथक की बॉलिवूड?
0: कथक.
1: घुंगरू की स्टेज?
0: घुंगरू.
1: रियाज सकाळी की संध्याकाळी?
0: सकाळी.
1: एक कलाकार ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी प्रेरणा घेता?
0: शोभना नारायणजी.
1: ओके. परफॉर्मन्सच्या आधीची एक सवय?
0: देवाचं आवाहन करणे.
1: ओके. जर कथक नसतं तर कोणत्या क्षेत्रात असता?
0: इमॅजिन नाही पण नाही करू शकणार.
1: एक स्वप्न जे अजून पूर्ण करायचं आहे?
0: शोभना नारायणजींनी जे आपल्या जीवनात पूर्ण डेडिकेट केलं आपलं जीवन कथक करता, मी त्याच्या 1% पण करू शकले तरी भरपूर आहे मला.
1: ओके. आणि शेवटचा प्रश्न, कथक म्हणजे
0: जीव की प्राण.
1: क्या बात आहे मॅम. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपल्या मनात एखादं स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचं आहे असं मनात ठेवणाऱ्या सगळ्या युथला तुम्ही नेमका काय संदेश द्याल?
0: मी एकच म्हणेल की तुम्ही जे करत आहात, जे परस्यू करत आहात ते इतकं मनापासून करा, इतकं नीट करा, बी लॉयल टू इट, मग तुम्ही यू विल बी इन द फ्लाइंग कलर्स.
1: ओके. तर मित्रांनो, आवड आणि मेहनत यांची साथ असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं हे आजच्या संवादातून पुन्हा एकदा जाणवलं. गर्दीच्या रस्त्यापेक्षा स्वतःची वाट निर्माण करणं अवघड असतं पण त्यातूनच स्वतःची ओळख निर्माण होते. कथकच्या माध्यमातून संस्कृती, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम आपल्याला आज अनुभवायला मिळाला, हो की नाही? तर गौरीजी, आज तरुणाईमध्ये येऊन आपण आपल्या प्रेरणादायी प्रवास आमच्या सोबत शेअर केला त्याबद्दल तुमचे मनपूर्व धन्यवाद. मित्रांनो, तुमच्यातही एखादी कला असेल, एखादं स्वप्न किंवा एखादी वेगळी वाट तुम्हाला खुणावत असेल तर तिच्यावर विश्वास ठेवा, कारण उद्याची तुमची ओळख कदाचित त्याच वाटेवर तुमची वाट पाहत असेल. तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत तरुणाईच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली कथकच्या पावलांवरून घडलेली ओळख या विषयावर गौरी जथे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत. मित्रांनो, मला सांगा, जसं आपण मोबाईल कव्हर बदलतो, डीपी बदलतो, स्टेटस वेळोवेळी अपडेट करत असतो, मग एक सवय बदलायला खरंच इतका वेळ लागायला हवा का? आजपासून प्लास्टिक ऐवजी पेपर बॅग किंवा क्लोथ बॅग वापरायला सुरुवात करूयात आपण सगळेच, कारण दिसणं महत्वाचं आहे पण ग्रीन असणं हे जास्त कूल आहे. लक्षात ठेवा, पृथ्वी आपली गरज आहे, सोय नाही.

त्यामुळे आजपासून एक छोटासा बदल करूया. शक्य तिथे प्लास्टिकला नकार देऊया आणि पेपर किंवा कापडी पिशव्यांचा वापर करूया. कारण पृथ्वी आपलं घर आहे आणि घरात कचरा कोणीच करत नाही, बरोबर ना? श्रोते हो, ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि सादर करते होते अतुल साखरकर. चला तर मग मी तुमची रेडिओ मैत्रीण धनश्री आता तुमचा निरोप घेते. आज के लिए बस इतना ही. लवकरच भेटू आणि खूप गप्पा मारू अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि नमस्कार. आणि हो, लक्षात ठेवा, चूज पेपर, चूज नेचर, चूज अ बेटर फ्युचर.

व्यवस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्ली

0: त्यांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकाहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या 10 मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महारेल यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाचं लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाणपुलाच्या सोबतच इथल्या व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसंच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या 150 कोटी रुपयाच्या खर्चापैकी 40 कोटी रुपयाचा निधी NHI तर्फे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी 1 जालना जिल्ह्यातील तर दुसरी मध्य प्रदेशातील आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. क्रिकेट. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यात ऐतिहासिक एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामना सुरू आहे. या सामन्याच्या 3रा दिवसाच्या खेळात अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं आपल्या 2रा डावात 4 गडी बाद 250 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतानं 365 धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी इंग्लंडचा पहिला डाव काल 170 धावात आटोपला. एमी जोन्स हिनं सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताकडून क्रांती गौडा हिनं 5 बळी घेत चमकदार कामगिरी केली तर सायली सातघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं 15 आणि 16 जुलै रोजी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील मानेगाव जवळ असलेल्या पूर्णा नदीपात्रात 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. हे दोघेजण नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते दोघेही

पाण्यात बुडाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाणांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल कृषी विभागानं तातडीनं पावले उचलली. 80 अधिक बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. चिखली तालुक्यात तब्बल 42 हेक्टरवरील सोयाबीन अजिबात उगवले नसल्याचं समोर आलं आहे. बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही कंपनीची गय केली जाणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल येताच दोषी कंपन्यांवर कायद्यानुसार कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल असं कृषी विभागाच्या वतीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी महर्षी सुदर्शन बाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत EWS सदनिका स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू. पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृतांचा आकडा 9 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलद्वारे राज्यातील 4 ROB 4 भुयारी मार्ग 1 RUBचं लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत दिलं आहे श्रीनिवास खेळे यांनी. चित्रपटाचं नाव आहे सोबती.

0: नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय. छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
1: माझा गुरु अंजलीबाई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तन केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असा विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणा स्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्ण लिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं, म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं. आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
2: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
0: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो

आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गं गणपतये नमहा असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसीने अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळे ना ही भूमिका हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळाने कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीताराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला, आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता, तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाई गुरत घेऊन चालणारी एक बटूमूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळं, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोडा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला.

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा प्रसारण .पुणे@gmail.com या आमच्या

ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

0: गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
3: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
4: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
1: है
0: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
5: नाही रे, राहिलच बघ.
4: मग ऐकायचंय?
5: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
4: अगं युट्यूबवर.
5: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
5: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
4: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन, नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रम

कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नतीवारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागात

0: ची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
6: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनी सह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियाती राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट्ट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार त्याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही सामुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या सामुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या सामुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडोनेशियन मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येत. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत

0: जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणूक घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे, याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
0: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
1: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबनन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटीपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. या मागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
0: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या गर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाही. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार

0: त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोड मॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी हा निर्णय फायदेशीर आहे कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ECTA. ECTA म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे CECA आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता CECA म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ECTA पेक्षा थोडा व्यापक करार असेल पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच MCG इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. MCG हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, CECAच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि MCG वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र

वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज रविवार 12 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पीक स्पर्धा योजना याविषयीची माहिती तज्ज्ञ भारती जांभूळकर यांच्याकडून.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी केंद्र नागपूरवरून मी भारती अजय जांभूळकर कृषी अधिकारी बोलते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवितात त्यापैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे पीक स्पर्धा ही होय. या योजनेविषयी आज आपण येथे सविस्तर जाणून घेऊया. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा ही योजना राबवण्यात येत असते. आता आपण जाणून घेऊया खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामाचे कोणते कोणते पिकं आहेत आणि त्याची अंतिम मुदत कोणती आहे ती आता आपण जाणून घेऊया. तर खरीप हंगामासाठी 11 पिकासाठी ही योजना राबवण्यात येत असते. जसे भात, ज्वारी, बाजरी, मक्का, नाचणी, ज्याला आपण रागी म्हणतो, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल हे खरीप हंगामाचे पिके. यासाठी ही पीक स्पर्धा राबवण्यात येत असते. आणि रब्बी हंगामासाठी 5 पिके आहेत. ते 5 पिके म्हणजे ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस. म्हणजे एकूण 16 पिकांसाठी ही पीक स्पर्धा आयोजन करण्यात येत असते. आता पीक स्पर्धेसाठी खरीप हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग आणि उडीद पिकासाठी ही 31 जुलै असते. आणि इतर पिके खरीप हंगामातील जसे भात आहे, ज्वारी आहे, बाजरी, मक्का, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल ह्या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट आहे. आणि रब्बी हंगामातील जी 5 पिके आहेत जसे ज्वारी आहे, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर. म्हणजे यापूर्वी आपल्याला पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करावा लागतो. आता पीक स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी वेगळं आहे आणि आदिवासी गटासाठी. जसं सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क आहे 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी आहे 150 रुपये. या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे ही अत्यंत गरजेचं आहे व ती जमीन तो स्वतः कसत असणे हे आवश्यक.

आवश्यक आहे, तेव्हाच तो शेतकरी ह्या पीक स्पर्धेत भाग घेऊ शकतो. जर शेतकऱ्याला एकाच वेळी जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर ते पण तो घेऊ शकतो, पण त्यासाठी त्याला शुल्क, जे प्रवेश शुल्क आहे आपले 300 रुपये सर्वसाधारण गटासाठी आणि आदिवासी गटासाठी जे 150 रुपये आहे ते त्यांना भरावं लागेल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर, म्हणजे आपल्या भाषेत आपण काय म्हणू त्याला, 20 गुंठे, व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर. 40 आर म्हणजे 40 गुंठे किंवा 1 एकर ह्या क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. जर सलग लागवड नसले तर तो स्पर्धक या पीक स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. पीक स्पर्धा ही तालुका स्तरावरच आयोजित करण्यात येत असते. तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता ही आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असते. आता आपण बघूया की शेतकऱ्यांना अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला जोडावयाची असतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला एक अर्ज असतो, जो प्रपत्र अ म्हणतात त्याला. त्या नमुन्यात सगळं शेतकऱ्यांची इत्यंभूत माहिती असते, तो आपणास अर्ज भरावायचा असतो. नंतर दुसरा आपल्याला कागदपत्र लागतो तो, जे आपल्याला ठरवून दिले 300 रुपये आणि 150 रुपये, ते प्रवेश शुल्क आपल्याला भरल्याचे चलन असते, ते जोडणे आपल्याला आवश्यक आहे. नंतर 7/12, 8 चा उतारा, जो आपल्याला प्रत्येक योजनेसाठी लागतच असतो. आणि यामध्ये जर शेतकरी आदिवासी असला तर त्याला जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, जो आपल्याला सर्वे नंबर वगैरे असते, तो नकाशा या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नंतर यासोबत परत आपली बँक खाते किंवा चेक पासबुकच्या पहिले जे पान असते त्याची आपल्याला एक झेरॉक्स प्रत जोडणे या अर्जासोबत आवश्यक आहे. असे एकूण आपल्याला 6 ते 7 कागदपत्र या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेत जर तालुका स्तर नंबर आला तर त्याला प्रथम पारितोषिक 5,000 रुपये असते, आणि याच तालुका स्तरावर त्याचा जर दुसरा नंबर आला तर द्वितीय पारितोषिक त्याला 3,000 रुपये मिळते, आणि तालुका स्तरावरच त्याला तिसरा नंबर आला तर तृतीय पारितोषिक त्याचं 2,000 रुपये आहे. ही स्पर्धा जर स्पर्धक जिल्हा स्तरावर जिंकला, त्याचा पहिला नंबर आला, तर त्याला प्रथम पारितोषिक 10,000 रुपये असते, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये असते आणि तृतीय पारितोषिक आहे 5,000. तालुका स्तर आणि जिल्हा स्तर. आता राज्यस्तरावर जर या स्पर्धकाचा नंबर आला तर त्याला प्रथम पारितोषिक हे 50,000 रुपये असते, दुसरा नंबर मिळवला त्याने तर त्याला द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये असते, आणि तिसरा नंबर पटकवला तर त्याला राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक 30,000 रुपये मिळते. असे आपल्याला तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तर असे 3 स्तरावर स्पर्धक स्पर्धा लढवू शकतो व रक्कम मिळवू शकतो. म्हणून या पीक स्पर्धेच्या योजनेबाबत मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करते, विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांना ह्या पीक स्पर्धे योजनेविषयी माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं सुद्धा नाव यामध्ये कुठेतरी आलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. जर याबाबत शेतकरी बंधूंना काही जर अडचण भासली किंवा कोणत्याही कागदपत्राविषयी चालांविषयी अडचण भासल्यास त्यांनी आमच्या कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करून घ्यावं
आणि तालुका

तालुका कृषी अधिकारी प्रत्येक तालुक्याच्या ऑफिसला असतात. त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधून या पीक स्पर्धेचे चालान, कागदपत्र, तो फॉर्म कसा भरायचा हे जाणून घ्या. धन्यवाद.

0: कास्तकार बंधूंनो, आताच आपण पीक स्पर्धा योजना याविषयी तज्ज्ञ भारती जांभूळकर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली. यानंतर आता ऐकूया नवा भारत ह्या मालिकेत अल्पसंख्याकांसाठी कल्याण योजना.
1: नमस्कार मंडळी, नवा भारत या कार्यक्रमात मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण अल्पसंख्याकांसाठी शासकीय योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयापासून तयार केले गेले आहे आणि मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांशी संबंधित समस्यांकडे अधिक केंद्रित दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी 29 जानेवारी 2006 रोजी तयार केले गेले. मंत्रालयाच्या आदेशात एकंदर धोरण आणि नियोजन, समन्वय, मूल्यमापन, नियामक चौकटीचे पुनरावलोकन आणि अल्पसंख्याक समुदायाच्या हितासाठी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची दृष्टी आहे अल्पसंख्याक समुदायांना सशक्त बनवणे आणि आपल्या राष्ट्राच्या बहुवांशिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक वर्ण मजबूत करण्यासाठी सक्षम वातावरण तयार करणे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं मिशन आहे सकारात्मक कृती आणि सर्वसमावेशक विकासाद्वारे अल्पसंख्याक समाजांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला एक जिवंत राष्ट्र उभारणीत सक्रियपणे सहभागी होण्याची समान संधी मिळेल. अल्पसंख्याक समुदायासाठी शिक्षण, रोजगार आणि आर्थिक उपक्रमांमध्ये न्याय्य वाटा सुलभ करणे आणि यांच्या उन्नतीची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. भारत सरकारने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ज्या योजनांचं नियोजन केलं आहे ते अशा प्रकारे आहेत. पहिली योजना आहे नई रोशनी योजना. अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व विकासासाठी ही योजना तयार केली गेली. सीखो और कमाओ योजना म्हणजेच शिका आणि कमवा योजना अल्पसंख्याकांच्या कौशल्य विकासाची ही योजना. USTTAD म्हणजेच उस्ताद योजना विकासासाठी पारंपरिक कला किंवा हस्तकलेतील कौशल्य आणि प्रशिक्षण सुधारणे. यानंतर मोफत कोचिंग योजना. या योजनेचा उद्देश अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आहे, जेणेकरून सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग सुधारेल. नई मंजिल योजना अल्पसंख्याक समुदायासाठी एकात्मिक शिक्षण आणि उपजीविका उपक्रम. हमारी धरोहर योजना भारतीय संस्कृतीच्या एकूण संकल्पनेअंतर्गत भारतातील अल्पसंख्याक समुदायाचा समृद्ध वारसा जतन करण्याची ही योजना. अशा प्रकारे अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि सक्रिय सहभागासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं हे मिशन असंच कायम आहे. आज आपण जाणून घेतल्यात या संदर्भात काही कल्याण योजना. धन्यवाद.
0: कास्तकार बंधूंनो, आताच आपण नवा भारत या मालिकेत अल्पसंख्याक कल्याण योजनेची माहिती आपण जाणून घेतली.
1: नमस्कार. वसुधैव कुटुंबकम असे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत केवळ माणसच नाही तर या पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे. एका सुदृढ पृथ्वीसाठी मानवाचे इतर सजीवांसोबतचे सह अस्तित्व संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. आज जगभरात प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि जनजागृतीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातूनही आम्ही नेहमीच प्राणी कल्याण आणि मानवाचा प्राण्यांशी असणारा सुसंवाद यावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी आज आपल्याला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असणारे भटके प्राणी असोत किंवा पाळीव प्राणी, त्यांच्याशी जबाबदारीने आणि दयाळूपणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. प्राण्यांवरील होणारा अन्याय किंवा क्रूरता थांबवणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. फक्त प्राणीच नाही तर ज्या निसर्गात ते राहतात त्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे. जेव्हा आपण निसर्ग आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो तेव्हाच आपण एका खऱ्या अर्थाने समृद्ध समाजाची निर्मिती करू शकतो. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून प्राण्यांप्रती अधिक दयाळू आणि संवेदनशील होण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.

आता ऐकूया तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम राम राम मंडळी श्रोत्यांच्या पत्रांना पोच. राम राम मंडळी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी निहास लोखंडे आजच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतोय. तुम्ही आम्ही सर्वच या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने नेहमी वाट बघत असतो. आम्ही यासाठी की तुम्ही आमच्या कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया काय देता आणि तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात तुमचं मत जाणून घेण्यासाठी फरमाईशी गीतांसाठी. चला तर यंदाही आपली भरभरून पत्र आलेली आहेत, तर अधिक वेळ न दवडता आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचं हे पहिलं पत्र पाठवलेलं आहे गुरुचौक पोफाई तालुका उमरखेडहून गणेशराव लांडगे, विमलाताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे, तसंच ढाणकी तालुका उमरखेडहून श्रीकांत डांगे, करुणा डांगे आणि ओमकार अंजली डांगे यांनी. तसंच यांनी आपल्या आवडीचं एक फरमाईशही पाठवलेली आहे, तर ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

धाकटी बहीण या चित्रपटातलं हे गीत होतं. मंडळी, यानंतरचं पत्र पाठवलेलं आहे वडनेर बुलटी येथून नानाजी ठाकरे, संगीता ठाकरे, निशांत, दिव्या, चेतन कुमार ठाकरे, गोकुळबाई ठाकरे आणि समस्त ठाकरे परिवार यांनी. तसंच हे दुसरं पत्र पाठवलेलं आहे मुक्कामपोस ताड सावळी तालुका घाटंजे जिल्हा यवतमाळ येथून प्रकाश कांबळे, नवनीत येल्लावार, यश येरावार, साई येरावार, प्रवीण बच्चूवार, आकाश गादेवार, निखिल मडावी, चेतन कापसे, धीरज चिंत कुटलवार, ऋषिकेश गेडाम, गणेश गोस्कुलवार यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

अरे संसार संसार चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. त्यानंतरचं आता पुढलं पत्र पाठवलेलं आहे माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत भेटीगाठी या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंच्या त्यांच्या पिकाविषयीची जी माहिती मिळाली ती आम्हाला फारच आवडली. तसंच हे लिहितात घरकुल ओटीवर गोष्टी गावगाड्याच्या ही मालिका फारच यांना आवडत असते. असेच छान छान कार्यक्रम प्रसारित करीत राहावे याबद्दल यांनी धन्यवाद केलेला आहे. तर हे पत्र पाठवलं होतं हरी विष्णुनगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळहून दीपकराव देवगडकर श्रेयस देवगडकर मंदाताई देवगडकर समस्त देवगडकर परिवार यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

धाकटी सून या चित्रपटातलं हे गीत होतं। मंडळी, यानंतर आता आजचा आपला शेवटचा पत्र आहे। सावतानगर गजानन मंदिर परिसर आकोटहून श्रीरामपंत, हरिभाऊ वानखेडे, सुरेश महादेव डांगरे, ओजल परिमल वानखेडे, सुयांशू गजानन यांनीही पत्र पाठवलेलं आहे। चला तर ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत।

चला तर मंडळी, याचबरोबर आजचा रामराम मंडळी हा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता सर्वांना निहास लोखंडेचा रामराम मंडळी. कास्तकार बंधूंनो, आताच आपण रामराम मंडळी श्रोत्यांच्या पत्रांना पोच हा कार्यक्रम ऐकलात. याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्यायला जा. नमस्कार, शुभरात्री.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
1: हे हाय प्रतीक्षा।
5: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होतोय ना।
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस,
5: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
5: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा पाहते प्रतीक्षा, आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
5: बिलकुल।
6: भारत की संस्कृती का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती।

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक। मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर। केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे, त्याचा लाभ नागरिकांना होत आहे। मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते। कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली। मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे। स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते। मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं। या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते। महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील। मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली। वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले। नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं। महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशी

या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला, त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800111

0: तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळ अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. एलई राजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा मॉस्कोव्ह हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-3, 41 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोक

0: संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेली भिल्लारी.
1: भल्लरी म्हणार धरा सुरात ठेका शिवार राखाया.

आपण ऐकत होतात नारायण नाईक आणि सहकारी यांच्या स्वरात लोकगीत. लोकसंगीत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वामनराव घोरपडे आणि सहकारी यांनी गायलेली गवळण.

या गवळणीबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया हिंदी सुगम संगीत. यात आपण ऐकणार आहोत अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांनी गायलेली गझल. यांची गझल, यांना तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियम साथ वरद सोहनी, गिटार बालकृष्ण कामत आणि कीबोर्ड

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अजय तिवारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेली मुकेश आलम यांची गझल.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स, 10 अखिल भारतीय संगीताच्या रविवासरीय कार्यक्रमात कलाकार कुमार मार्टूर यांचं गायन, 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील ते आम्ही सहक्षेपित करू.